राम कृष्ण हरी। सुंदर असणं आणि सुंदर दिसणं, सुंदर असणं आणि सुंदर दिसणं यात खूप फरक आहे। सुंदरता जर पारड्यात मोजता आली असती तर दिसणाऱ्या सौंदर्यापेक्षा असणाऱ्या सौंदर्याचं पारडं नक्कीच जड भरलं असतं। पण विडंबना बघा काय आहे ना, लोकांना चेहरा, रंग, पेहराव या दिसणाऱ्या बाबीच जास्त आकर्षित करतात आणि त्या व्यक्तीचा स्वभाव, तिची मनमिळावू वृत्ती, आपुलकी या सगळ्या गोष्टी नकोच वाटतात आणि कदाचित दुर्लक्ष सुद्धा होतात। म्हणून मग प्रश्न पडतो, दिसणारे सौंदर्य चांगलं की असणारे सौंदर्य? तरी कालांतराने स्वभावाचं सौंदर्य हे लक्षात येऊ लागतं आणि नंतर हे सौंदर्य चिरकाल स्मरणात अंकित होऊन जातं। राम कृष्ण हरी।

श्रोतेहो नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ मनभवन 90.8 FM. आरजे शुभांगी सोबत शुभदिन आयोरे मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आज 23 ऑगस्ट हा दिवस भारतीय अंतराळ संशोधन आणि मानवी हक्कांच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला गेलाय. राष्ट्रीय अंतरिक्ष दिवस 23 ऑगस्ट 2023 रोजी भारताच्या चांद्रयान 3 ने चंद्राच्या अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या दक्षिण ध्रुवावर आपलं पाऊल ठेवलं होतं. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत जगातील पहिला देश बनला होता. या ऐतिहासिक यशाची आठवण म्हणून भारत सरकारने 23 ऑगस्ट हा दिवस दरवर्षी राष्ट्रीय अंतरिक्ष दिवस म्हणून साजरा करण्याचं घोषित केलं. गुलामगिरी नष्टीकरण आणि तिच्या स्मृतीचा आंतरराष्ट्रीय दिन. युनेस्कोतर्फे मानवी स्वातंत्र्य, समानता आणि मूल्यांचं रक्षण करण्यासाठी आजचा दिवस जगभर पाळला जातो. श्रोते हो, आज हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात सुंदर अभिनेत्रीचा वाढदिवस आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा जगतातील दिग्गजांचा जन्मदिवस आहे. सायरा बानो हिंदी सिनेसृष्टीच्या सुवर्णकाळातील अत्यंत गाजलेली, लावण्यवती आणि कसदार अभिनेत्री सायरा बानो आज त्यांचा वाढदिवस साजरा करत आहे. ट्रॅजेडी किंग दिलीप कुमारजी यांच्यासोबतची त्यांची जोडी आणि त्यांचं प्रेम आजही चित्रपटसृष्टीत कौतुकानं आठवलं जातं. कोबे ब्रँट बास्केटबॉल जगतातील ब्लॅक मंबा म्हणून ओळखला जाणारा, अथांग मेहनतीच्या जोरावर जगावर अधिराज्य गाजवणारा महान अमेरिकन खेळाडू कोबे ब्रँट यांची आज जयंती. आजचा मनभावन सुविचार. जिथं पोहोचणं सर्वांना अशक्य वाटतं तिथे पोहोचण्याचा ध्यास घेणं म्हणजेच खरी ताकद. अपयश ही यशाची शेवटची पायरी नसते तर ती यशाच्या दिशेने पडलेलं एक नवीन आणि परिपक्व पाऊल असतं. आणि आजची बोधकथा 2019ची गोष्ट आहे. संपूर्ण भारत देश रात्री 2 वाजता टीव्ही स्क्रीन समोर बसला होता. इस्रोचं चांद्रयान 2 चंद्रावर उतरणार होतं, पण दुर्दैवानं अगदी शेवटच्या 2 मिनिटात चंद्राच्या पृष्ठभागापासून अवघ्या 2.1 किलोमीटर अंतरावर असतानाच विक्रम लँडरचा संपर्क तुटला आणि ती मोहीम अपूर्ण राहिली. त्या रात्री इस्रोचे प्रमुख आणि संपूर्ण देशातील जनता हळहळली. पण आपल्या वैज्ञानिकांनी हार मानली नाही. त्यांनी रडण्यात वेळ वाया घालवला नाही तर चंद्रयान 2 मध्ये काय चुका झाल्या याचा बारीक अभ्यास केला. त्यांनी 4 वर्ष अहोरात्र कष्ट केले, प्रत्येक तांत्रिक तुटी सुधारली आणि 23 ऑगस्ट 2023 रोजी चंद्रयान 3 ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरून इतिहास रचला. भारताचा तिरंगा चंद्रावर दिमाखात फडकला. श्रोते हो, आयुष्यात अपयश कधी आलं तर खचून न जाता अपयशाची भीती बाळगण्यापेक्षा त्यातून धडा घेऊन पुन्हा ताकदीने उभं राहिलं तर यश नक्कीच तुमचंच असेल. आणि आजची बोधकथा. तेव्हा श्रोते हो, 23 ऑगस्टचा हा रविवार आपल्याला सांगतोय मानवी जिद्द आणि कष्टांसमोर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. आपल्या इस्रोच्या वैज्ञानिकांनी ते सिद्ध करून दाखवलंय. आजच्या दिवशी एक छोटासा संकल्प करूया. तुमच्या मनात जे काही ध्येय आहे, मग ते शिक्षणातलं असो, व्यवसायात असो किंवा कलेतलं, त्याला अपयशाच्या भीतीमुळे सोडू नका. स्वप्न नेहमी अंतराळा एवढी मोठी पहा आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रामाणिक मेहनत करा. खरी शुभता कोणत्याही ग्रहात नसते, ती आपल्या आत्मविश्वासात असते. जोपर्यंत तुमचा स्वतःवर विश्वास आहे तोपर्यंत ईश्वराने दिलेला प्रत्येक दिवस हा शुभच असतो. ऐकत रहा शुभदिन आयोरे आरजे शुभांगी सोबत फक्त आणि फक्त रेडिओ मनभावन.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या, कायदा इतिहास आणि वारसा नियोजन यांचा रंजक प्रवास. जगप्रसिद्ध व्यक्तींची मृत्यूपत्रे, ऐतिहासिक घटना, गाजलेले न्याय निर्णय आणि त्यातून मिळणारे महत्वाचे कायदेशीर धडे हे घेऊन आपण दर आठवड्याला भेटणार आहोत ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांना. महेंद्रजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं रेडिओ विश्वासवर.
1: नमस्कार.
0: आजची गोष्ट आहे जगातील महान नाटककार विल्यम शेक्सपियर याची. सन 1616 मध्ये आपल्या निधनाच्या काही आठवडे आधी शेक्सपियर यांनी आपलं मृत्यूपत्र तयार केलं. हे मृत्यूपत्र आजही कायदेतज्ञ, इतिहासकार आणि साहित्य अभ्यासकांसाठी आकर्षणाचा विषय आहे. पण त्याचे कारण त्यांच्या संपत्तीपेक्षा सुद्धा वेगळं आहे बरं का. शेक्सपियर यांच्या मृत्यूपत्रात एक अशी ओळ आहे की जी 400 वर्षांनंतरही चर्चेत आहे. त्यांनी आपली पत्नी एन हॅथवे यांना मृत्यूपत्राद्वारे फक्त त्यांच्या वापरातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोत्तम पलंग दिला होता. आता तुम्ही म्हणाल एवढ्या मोठ्या साहित्यिकाने पत्नीला फक्त एक पलंगच दिला का. याबाबत इतिहासकारांची वेगवेगळी मते आहेत. काहींच्या मते हा अपमान होता, तर काहींच्या मते त्या काळी घरातील सर्वोत्तम पलंग पाहुण्यांसाठी राखीव असे आणि दुसरा सर्वोत्तम पलंग हा पती पत्नीच्या वैवाहिक आयुष्याशी निगडित भावनिक मूल्य असलेला पलंग होता. खरं कारण काहीही असो, पण या एका वाक्यामुळे शेक्सपियर यांचे मृत्यूपत्र इतिहासातील सर्वाधिक चर्चिलेल्या मृत्यूपत्रांपैकी एक बनले आणि यातून एक महत्वाचा धडा मिळतो. मृत्यूपत्रातील प्रत्येक शब्द हा महत्वाचा असतो. कधी कधी एका वाक्यामुळे गैरसमज निर्माण होऊ शकतात. तर यातूनच मला प्रश्न पडलाय एकबोटे सर, मृत्यूपत्रात भावनिक मूल्य असलेल्या वस्तूंचा सुद्धा उल्लेख करता येतो का.
1: अर्थातच, नक्कीच करता येतो. मृत्यूपत्रात केवळ जमीन, घर किंवा बँकेतील रकमेचाच नव्हे तर दागिने, पुस्तके, स्मृतीचिन्हे, कौटुंबिक वारसा असलेल्या वस्तू किंवा भावनिक दृष्ट्या महत्वाच्या वस्तू, अगदी पाळीव प्राणी सुद्धा कोणाकडे जातील याचा उल्लेख करून त्या बाबतीत निर्देश हे मृत्यूपत्रात लिखित स्वरूपात देता येतात.
0: क्या बात आहे. श्रोते हो, पुन्हा भेटूया नवीन गोष्टीसह आणि नव्या कायदेशीर धड्यासह ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांच्या बरोबर गोष्टी मृत्यूपत्रांच्या. संपर्क लीगल शिल्ड 7385 340 454.

0: सर्वांभोवती भगवत दर्शन.
1: आपण बघितलेलंच आहे की आपल्याला भोगावी लागणारी दुःख निवारण्याचा, त्यांचा प्रतिकार करण्याचा आपण कितीही आटापिटा केला तरी देखील आपलं अधिकांश आयुष्य दुःखांनी भरलेलंच राहतं यात शंका नाही. आमच्या पक्षीही दुःख खरोखरच अनंत आहेत असं म्हटलं तरी चालण्यासारखं आहे. मानव अनादिकाळापासून ती दूर करण्याची, त्यावर उपाय योजण्याची धडपड करत आला आहे, पण सगळं काही आजही जसंच्या तसं आहे हे उघडच आहे. या दुःखावर मात करण्याचे आपण जितके जितके उपाय शोधून काढतो तितकी तितकी आपल्या या जगात आणखी कितीतरी दुःख गुप्तपणे दडून बसली आहेत असं आपल्याला आढळून येतं. आपण हेही बघितलं आहे की ह्या सगळ्या दुःखांवर एकमेव तोडगा म्हणजे ईश्वर होय अशी सर्व धर्मांची सांग आहे. सर्वच धर्म आपल्याला कंठरवानं सांगत असतात की आपण आजकालच्या व्यवहारपटू लोकांचं ऐकून हे जग आहे तसंच खरं मानून ते कवटाळलं तर मग आपल्या कपाळी दुःखाखेरीज आणखी काहीच असणं शक्य नाही. ह्याबरोबरच सर्व धर्म ठामपणे अशीही घोषणा करत असतात की हे जगच सर्व काही नाही, ह्या जगाच्या पलीकडे आणखी काहीतरी विद्यमान आहे. या पाच इंद्रियांच्या कोंडीत सापडलेलं जीवन, ह्या पंचभौतिक जगताच्या शिवारात घुटमळणारं जीवन म्हणजे काही अवघ जीवन नव्हे. खऱ्या अनंत जीवनाचा तो फक्त लहानसा तुकडा आहे. अथांग अपार जीवन समुद्राच्या पृष्ठभागावरील तो अगदी वरवरचा फेस आहे. त्याच्या मागे, त्याच्या पलीकडे ज्यात दुःखाचा रिघाव नाही असं ते अनंत जीवन विस्तारलेलं आहे. त्या अनंत जीवनाला, त्या अनंतालाच काही लोक गॉड म्हणतात, काही अल्ला म्हणतात, काही जिहोवा म्हणतात, काही जोव म्हणतात, तर काही त्याला आणखीच निराळं नाव देतात. वेदांती त्यालाच ब्रह्म म्हणतात. दुःखाच्या तावडीतून सुटण्याचा एकमेव मार्ग म्हणजे हे दुःखमय जगत ओलांडून त्याच्या पलीकडे जाणं हाच होय. हा धर्मांनी दिलेला कानमंत्र ऐकून पहिल्या प्रथम तरी आपल्याला असंच वाटतं की हे सगळे धर्म आपल्याला आत्महत्या करायला सांगत आहेत, त्यासाठी ह्या जीवनाचा त्याग करावा लागेल, म्हणजेच जगण्याचं थांबवावं लागेल. या उत्तरावरून मला त्या एका जुन्या गोष्टीची आठवण होते. एका झोपलेल्या माणसाच्या डोक्यावर एक डास बसला. तो डास मारण्याच्या इराद्याने त्या माणसाच्या एका मित्रानं त्याच्या डोक्यावर असा एक तडाखा लावला की त्याने तो डास आणि तो झोपलेला माणूस दोघांचीही इतिश्री झाली. आमच्या जीवनातील दुःखावर धर्मांनी सुचवलेला उपायही अशाच प्रकारचा वाटू लागतो. आमचं आयुष्य अनिष्टांनी भरलेलं आहे, हे जग दुःखांनी पुरेपूर भरलेलं आहे हे अगदी खरं आहे, आणि जगाची ओळख पटण्यापुरतं पुरेसं आयुष्य ज्याला लाभलेलं आहे असा कुणीही या सत्याचा इन्कार करणार नाही. पण ह्यावर जगातील धर्मांनी उपाय काय सुचवला आहे? ते म्हणतात हे जग काहीच नाही, या जगाच्या पलीकडे असं काहीतरी आहे की तेच वस्तुत सत्य आहे. मुश्किल आहे ती इथेच. हा अघोरी उपाय आमच्या सर्वस्वावर वरवंटा फिरवणारा असतो. असा कसा हा उपाय? ह्याला उपाय कसं म्हणता येईल? मग काय सुटकेचा काहीच मार्ग नाही? त्यावर वेदांत म्हणतो की हे सगळे धर्म जो उपाय सुचवत आहेत तो अगदी बरोबर आहे, फक्त तो नीट समजून घ्यायला हवा. पुष्कळदा तो चुकीने समजला जातो, कारण त्यांना काय म्हणायचं आहे हे ते धर्म नीट स्पष्टपणे सांगत नाहीत. आपल्याला जर खरोखर कशाची आवश्यकता असेल तर ती म्हणजे हृदय आणि मेंदू या दोहोंच्या संमिलनाची. हृदय अर्थातच फार श्रेष्ठ गोष्ट आहे. जीवन उंचावणाऱ्या थोर प्रेरणा हृदयामधूनच पुरत असतात. नुसतीच बुद्धी हृदय मुळीच नाही, ह्यापेक्षा मुळीच बुद्धी नाही पण थोडं तरी हृदय आहे हे मी हजारदा पसंत करीन. ज्याला हृदय आहे त्याला जीवन शक्य आहे, प्रगती शक्य आहे. पण ज्याला नुसता मेंदूच आहे, हृदय मुळीच नाही, तो शुष्कतेच्या शापांनी मरतो. पण त्याबरोबर हेही तितकंच खरं की जो केवळ आपल्या हृदयानेच चालवला जातो त्याच्यावर बरीच अरिष्ट ओढवतात, कारण त्याच्याकडून वेळोवेळी चुका होण्याची फार संभावना असते. म्हणूनच आपल्याला हृदय आणि बुद्धी या दोहोंची एकजूट हवी आहे, त्यांचा संयोग हवा आहे. माझ्या म्हणण्याचा अर्थ असा नाही की माणसानं आपल्या हृदयाची बुद्धीशी तडजोड करावी किंवा बुद्धीची हृदयाशी तडजोड करावी, तर प्रत्येकाच्या ठाई अनंत हृदय आणि भावना असोत आणि त्याचबरोबर अनंत प्रमाणात बुद्धी आणि विचारशक्तीही वसो.

त्रेपन्न बात अथागता आरोपांमध्ये या दाखविले जाते तथ्य काही नमुने घेऊन विपश्यना करणाऱ्यांची हे नमुने विपश्यनेमुळे थंडगार झाले असतात आपल्याच कोशात असे दाखवले गेले. विपश्यना हे मारक गतीसाठी आणि प्रगतीसाठी असेही म्हटले गेले. परंतु दोष विपश्यनेचा आहे की चुकीची विपश्यना करणाऱ्यांचा हे नाही तपासले कुणीही विवेकाने. खरे तर विपश्यना म्हणजे एकाग्रता, ज्ञानासाठीची एकाग्रता. पूर्ण एकाग्रतेतून ज्ञान आकळते आणि विचार प्रसवते अशी सृजनात्मकता म्हणजे विपश्यना. विपश्यना ध्येय नव्हे, साधन आहे, मार्ग आहे. हे विसरतात बरेच. विपश्यनेने साध्य होते कर्मकांड विरहित सम्यक समाधी, जिच्यात असते विवेकी चिकित्सा आणि प्रज्ञाशील करुणा. करत होते बाबासाहेब सलग 18 तास अभ्यास किंवा 24 तासांपैकी 21 तास अभ्यास. ही ज्ञान साधनेची एकाग्रता म्हणजे एक प्रकारे विपश्यनाच होईल. त्यातूनच फुलारली सम्यक समाधी आणि दुःखितांचे वंचितांचे अश्रू पुसणारी कार्यप्रवण करुणा विस्तारित राहिली बाबासाहेबांची. बाबासाहेब देत असत अतिशय महत्व शीलाला, त्यामुळे त्यांच्या चारित्र्याकडे अंगुली निर्देश करण्याची हिंमत नाही होऊ शकली त्यांच्या निंदकांचीही. बाबासाहेबांच्या या एकाग्रतेत कर्मकांड नाही, नाही अंधश्रद्धा. विपश्यनेचे नमुने बसतात डोळे मिटून आणि मागतात कल्पनेतल्या देवाला, हे ईश्वरा मला अमुक दे, हे ईश्वरा मला तमुक दे, हे ईश्वरा मला बंगला दे, हे ईश्वरा मला गाडी दे, हे ईश्वरा माझा अमुक आजार नाहीसा होऊ दे. ही लोभी भिक्षेकरी वृत्ती विज्ञानापासून दूर आहे. तशी विशिष्ट प्रकारच्या पाहण्यापासून निरीक्षणापासून दूर आहे. त्यामुळे हे नमुने बसतात विपश्यनेला पण करतात कर्मकांड आणि धरतात अंधश्रद्धा आणि होतात धर्मांध. त्यामुळे हे नमुने विपश्यनेचे कसे म्हणणार? नावे ठेवणारे विपश्यनेला करीत नाही विपश्यना कधीच, होत नाहीत एकाग्र. निरीक्षणाअभावी न पाहता न तपासता घेतात अधिकार फक्त टीका करण्याचा अविवेकाने स्वतःकडे. बा तथागता, ज्ञान संवर्धनासाठी तसेच भयवृत्तीला पिटाळण्यासाठी तू निरीक्षणातून एकाग्र होण्याचे सांगितले. एकाग्रतेसाठी श्वास ही बाब महत्वाची. प्रतिक्षण नाकावाटे हवा जाते शरीराच्या आत, ऑक्सिजन घेऊन धुंडाळते शरीरातील कार्बन डायऑक्साइड आणि फेकते नाकावाटे बाहेर. यालाच म्हणतात श्वासोच्छ्वास. निसर्ग नियमाप्रमाणे श्वास घेणे आणि श्वास सोडणे ही क्रिया संपूर्ण जैव विविधतेमध्ये सातत्याने आहे सुरू. हवा येणे आणि जाणे या क्रियेला पाहणे अशी क्रिया जोडली तर सुरू होतो प्रवास एकाग्रतेचा. परंतु हवा घेणे आणि सोडणे या व्यतिरिक्त पाहण्याची क्रियाच होताना दिसत नाही, म्हणून आहे अभाव एकाग्रतेचा. म्हणून निर्माण होते अडाणीपण, आंधळेपण आणि भयग्रस्तता बेसावध वृत्तीमुळे. नाकावाटे शरीरात जाणारी हवा पुरविते ऑक्सिजन प्रत्येक पेशीला, त्यामुळे राहते जिवंत प्रत्येक पेशी. नाही मिळत ऑक्सिजन ज्या पेशींना, त्या पेशी करतात रोग धारण, कर्करोगासन. शरीरात जाणारा प्रत्येक श्वास आणि सोबतचा ऑक्सिजन इतका महत्वपूर्ण शरीरातील चेतनेसाठी म्हणजेच जिवंत राहण्यासाठी. या श्वासाचे निरीक्षण म्हणजे शरीरातल्या प्रत्येक बदलाची नोंद. ज्ञान संवर्धक शरीर बनले समुच्चयाने, पेशी पेशींच्या आणि पेशी कणाकणाने, अणुरेणूने, परमाणूने. कायानुपश्यना
संपूर्ण निरीक्षण शरीराचे तटस्थतेने आकलनासह शरीरातील बदलांच्या संवेदना आहेत कशा, कळते आम्हा सूक्ष्म निरीक्षणाने आणि एकाग्रतेनं. ही एकाग्रता साधली जाते आनापान सतीने, म्हणजेच पाहण्याने

0: नवरा गावात आणखी दोन व्यक्ती खास लक्षात राहिल्या, एक सुशिक्षित वेडा आणि एक नागबाबा. हा सुशिक्षित वेडा त्याच्या घरासमोरच्या व्हरांड्यात सकाळपासून रात्रपर्यंत चक्रा मारायचा, येणाऱ्या जाणाऱ्यांशी बोलायचा, शिव्या घालायचा, बोलायचा. एक दिवस आम्ही त्याच्या घरासमोरून जात होतो तर तलाठ्याने भरभर चालायला सांगितले. कारण विचारले तर म्हणाला, यहां वो पागल है ना, वह आपका समय बर्बाद करेगा. एवढ्यात त्या वेड्याला आम्ही दिसलो आणि तो आम्हाला उद्देशून आरडाओरडा करू लागला.
1: ओ बाबू लोग, आओ हमारे घर की चाय पी के जाओ. ना मत कहना, देखना मैं बहुत अच्छी चाय बनाता हूं. जाना मत, नहीं तो मैं शिकायत करूंगा आप सब लोगों की. आपकी नौकरी से आपको निकाल दूंगा. इंदिरा गांधी, नेहरू, जवाहरलाल, बहादुर, सबको बताऊंगा. आज लोग, सरकारी लोग गरीबों के घर की चाय नहीं पीते, मैं शिकायत करूंगा.
0: लगबगीनं चालणाऱ्या आणि आम्हाला पळायला लावणाऱ्या तलाठ्याला मी थांबवलं. तो वेडा जे काही बोलत होता त्याने माझी उत्सुकता वाढवली. तो कदाचित वेळ वाया घालवेल, पण त्याच्याकडे बोलण्यासारखं आणि आपल्याला ऐकवण्यासारखं काहीतरी निश्चित आहे असं मला वाटायला लागलं. यहां थोडा रुग्ण आहे म्हणून माझा निश्चय मी जाहीर केला. तेव्हा माझे मित्र आणि आदरणीय तलाठी साहेब यांना थांबण्याशिवाय कोणताच पर्याय नव्हता. आम्ही वळलो आणि त्या वेड्याच्या घराच्या कुंपणात शिरायला लागलो. तेव्हा तलाठी हळूच म्हणाला,
2: साहब यहां वक्त बर्बाद मत करना, इस पागल को तो बनवने की बड़बड़ाने की बहुत आदत है.
0: मी तलाठ्याला ऐकून न ऐकल्यासारखं केलं. त्या वेड्याला भेटायला मी उत्सुक होतो. काहीतरी नवे बघायला आणि ऐकायला मिळणार याची मला खात्री होती. कोणताही माणूस सहजासहजी वेडा बनत नाही, तर समाज त्याला वेडा बनवतो हेही मला सत्तारच्या अनुभवानं कळलं होतं. दुसरं म्हणजे वेड बनायला काही ना काही खोल मानसिक आघात तरी होणं आवश्यक आहे, किंवा मन फारच संवेदनशील असणं हेही महत्त्वाचं मागच्या थोड्याफार अनुभवानं माझ्या लक्षात आलं होतं. वेड्याच्या घरासमोरच्या कुंपणाचा अर्धवट उघडलेला दरवाजा अधिक उघडून आत प्रवेश केला. त्या तुटक्या दरवाजापासून व्हरांड्यापर्यंत 30-40 फुटाच्या छोट्या पायवाटेवरून दोन्ही बाजूला पाहिलं तेव्हा लक्षात आलं की कधी काळी इथं कुणीतरी मोठ्या काळजीनं आणि कष्टानं फुलवलेली बाग असणार. काही झुडपांचा आणि स्वबळावर उभ्या असलेल्या फुलझाडांचा अपवाद सोडला तर ती बाग आता पूर्ण उजाड झाली होती. काळजीपूर्वक पसरलेली माती आणि बागेचा विटांच्या रांगांनी दिलेला मनोहर आकार अजूनही मनात भरत होता. पण कित्येक वर्षात या बागेतल्या मातीला किंवा इथल्या झाडांना मायेचा स्पर्श झालेला नसावा. कुठे असेल तो माळी? कुणाच्या स्पर्शानं फुलली असेल ही बाग यापूर्वी? कुणाचे नाजूक पण अणवाणी पाय फिरले असतील इथं? कोणत्या मायाळू डोळ्यांनी केलं असेल कौतुक इथल्या प्रत्येक नवीन पानाफुलाचं आणि रोपाचं? तांबूस जमिनीच्या उदरातून बाहेर पडताना अचानक वात्सल्यपूर्ण डोळ्यांची दृष्टभेद झाली. तेव्हा काय वाटलं असेल त्या पहिल्या तृणपात्याला? व्हरांड्याच्या दोन पायऱ्या चढून वरती आलो तेव्हा तो समोरच

0: स्वागत आला उभा होता. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद ओळखू येत होता. वेडेपणाची लहर त्याच्या डोळ्यात सहज दिसून येत होती. आम्ही तिथल्या वेताच्या खुर्च्यांवर बसलो. मी वेड्याकडे पाहिलं. त्याचे कपडे अगदी व्यवस्थित होते. जणू काही कुठल्या तरी कार्यक्रमाला जायला तयार झाल्यासारखे. गंमत म्हणजे त्याचे टायसुद्धा त्याने लावलेला होता. व्यवस्थित भांग पाडून केस चापून चोपून बसवले होते. गोरा पाण, प्रशस्त चेहरा, उंचीपुरी शरीरयष्टी आणि 32-33 वय. चांगल्या कुळातून आला असणार यात शंका नाही.
1: बैठिये साहब, अच्छा किया आप आ गए, नहीं तो मैं डैडी जी पुलिस को कंप्लेंट कर देता आप सब लोगों की. अभी तो गए है या जीप से? मेरी तो स्पेशल लाइन है कानपुर, लखनऊ और दिल्ली से. कह दे तो अभी बुलाऊ डीजीपी साहब को, नहीं तो जाने दो, बहुत काम होता है उन लोगों को. आजकल वैसे भी उन्होंने आना कम कर दिया है, लेकिन मैं कलेक्टर साहब को कह दूंगा, फिर तो आपकी छुट्टी हो जाएगी. आप भी तो आईएएस बनोगे, कलेक्टर बनोगे, सेक्रेटरी साहब बनोगे, फौरन भी रन जाओगे, फिर देश की तरक्की होगी.
0: फक्त त्याचं शेवटचं हा हा हा सोडल्यास हा माणूस वेडा वाटतच नाही. त्या शेवटच्या हा हा मध्ये उपहास होता, चीड होती की असह्यता की त्याच्या वेडेपणाची झलक. त्याच्या अप टू डेट कपड्यांवर माझे लक्ष पुन्हा एकदा गेले. त्याच्या तुलनेनं आमचे कपडेही गबाळेच वाटत होते. पायात बूट घालून तो तयार होता. ते बूटही व्यवस्थित पॉलिश केलेले. हा वेडा कसा या विचाराबरोबरच लक्ष त्याच्या पॅन्टवर गेले. वरपासून खालपर्यंत व्यवस्थित कपडे घातलेला या गृहस्थाच्या पॅन्टची बटणं खालीवर झाली होती. त्याच्या हा हा हा सारखीच त्याची बटणं त्याच्या विचित्रपणाची, वेगळेपणाची आणि पर्यायाने वेडेपणाची खून. तो बोलत होता, आम्ही ऐकत होतो.
1: क्या लेंगे साहब आप, चाय, कॉफी, ठंडा या गरम? हमारे घर में कोई शर्माने की जरूरत नहीं, आपका ही घर है. बाबू लोग शहर से आते हैं तो इस घर की शोभा बढ़ती है. मेरी माँ इतनी अच्छी चाय बनाती है कि मैं भी 5 स्टार में भी नहीं बनती होगी.
0: त्याने आईचा उल्लेख केला, म्हणजे त्याची आई आत असणार. कशी असेल त्याची आई, कशी सांभाळत असेल ती एवढ्या मोठ्या पण वेड्या मुलाला.
1: अभी आएगी मेरी माँ और आप सब लोगों को देख के वो इतनी खुश हो जाएगी, उसको घर में रौनक अच्छी लगती है. पता नहीं वह अभी तक क्यों नहीं आई, लेकिन कोई घबराने की बात नहीं है. मैं भी फोन करूंगा चीफ मिनिस्टर को, मेरी तो डायरेक्ट लाइन है. हेलो हेलो, यह चीफ मिनिस्टर का बच्चा तो घर में नहीं है, बहुत जनसेवा में व्यस्त लगता है. रुकिए, मैं तो प्राइम मिनिस्टर से बात करवाऊंगा. हेलो मैडम, हेलो हेलो मैडम. अरे पीए साहब, मैडम को लाइन बहुत अर्जेंट है, उनको दीजिए. मेरी मम्मी घर नहीं लौटी है, घर में मेहमान आए हैं, उनको चाय पिलानी है. जल्दी भेजिए मेरी मम्मी को, वो बहुत अच्छी है. क्या मिसेस गांधी दौरे पे गई है? कोई बात नहीं, मैं भी डीजीआईसी साहब से बात करूंगा. हेलो हेलो, हाजी साहब, मेरी माँ अभी तक घर नहीं लौटी, पता नहीं उसको क्या हो गया है. उसने जल्दी घर आने का वादा किया, ढूंढिए आप उसको. साथ पार्टी में जाना है, मैं तैयार होकर अभी है इंतज़ार कर रहा हूँ. जल्दी भेज दीजिए मेरी माँ को, मैं डरपोक नहीं हूँ, मैं रोऊंगा नहीं. माँ माँ,
0: तो जोरात रडायला लागला, किंचाळायला लागला. आजूबाजूचे लोक जमा होतील असं वाटलं, पण कुणी घराबाहेर डोकावून सुद्धा पाहिलं नाही. कदाचित हे दररोजचं असावं. त्याच्या वेडेपणाचा अनेक खुणा आता लक्षात येत होत्या. फोन करताना तो फक्त हातवारेच करत होता, पण तरीही त्याचा सराईतपणा लक्षात येत होता. कधी काळी त्याने फोन वापरला असणार यात शंका नाही. या गावठ्या गावात फोनच्या ताराही नाहीत, मग याला कुणी शिकवलं इतके सगळे बोलायला? केव्हा झाला असेल वेडा आणि का?
1: वेडा रडायचा थांबला आणि आमच्याकडे रोखून पाहू लागला. भीतीची एक सूक्ष्म लहर आरपार गेली. आप लोगों ने मेरी मां को कहीं छुपाया है? बताइए क्यों छुपाया है? कलेक्टर साहब ने तो बोला था वो वापस आएगी, फिर अब तक क्यों नहीं आई? मेरी मां को वापस करो, मैं आपको नहीं छोड़ूंगा जब तक मां मेरी आती नहीं है. वो बहुत अच्छी है, वो सबकी सेवा करती है, सबसे प्यार करती है, गरीबों को मुफ्त में दवा देती है, वो गरीबों को बहुत चाहती है. आप उसको छोड़ दो, छोड़ दो, नहीं तो मैं आपको नहीं छोड़ूंगा, मार डालूंगा मैं आपको, आपका खून पी जाऊंगा.
0: त्याचा आवाज वाढला. आमच्या मनात भीती वाटू लागली. तो वेडा होता यात शंका नाही. तलाठी चुळबुळ करू लागला. इथून चला असं डोळ्याने इशारे करू लागला. मलाही त्या वेड्याची भीती वाटत होती. पण भीतीबरोबरच त्याच्या आईला नेमकं काय झालं हे जाणून घ्यायची प्रबळ इच्छा मनात होती. वेडा अगदी जवळ येऊन जोर जोरात हातवारे करून बोलत होता. त्याचा चेहरा कधी केविलवाना कधी आक्रमक वाटत होता. पण त्याच्या बोलण्याचे सूत्र एकच होते, त्याची आई.
1: मैंने सब लोगों को बताया, कोई भी मेरी माँ को ढूंढ नहीं सकता. कलेक्टर, चीफ मिनिस्टर, प्राइम मिनिस्टर सब कहते हैं कि कार्रवाई जारी है. ये देखिए सबकी चिट्ठियाँ. एक दिन तो DIG खुद घर आए लेकिन कहा
2: सब ठीक हो जाएगा. क्या ठीक हो जाएगा?
1: DIG का IG बन गया लेकिन मेरी माँ मुझे नहीं मिली. मुझे पता नहीं है, आप सब लोगों पे भी कहना है कि ठीक है ना? क्यों, यही कहोगे ना तुम आप लोग सब लोग?
0: वेडा माझ्याजवळ आला आणि सरळ दोन्ही हात माझ्या गळ्याच्या दिशेनं पुढे नेले. निमिषार्थानं मी उडी मारली व्हरांड्यातून बागेत आणि बागेतून रस्त्यावर. माझे सहकारी आणि तलाठी माझ्या आधीच अटकले होते. व्हरांड्याच्या पायऱ्यांवर येऊन वेडा जोर जोरात कोकलत होता,
1: भाग गए साला, मेरी माँ को कोई नहीं ढूंढ सकता. IG, चीफ मिनिस्टर, प्राइम मिनिस्टर सब लोग झूठ है. डायरेक्ट लाइन पे आप बातें करने से डरते हैं. डरपोक है, सब डरपोक है. सबने मिला के मेरी माँ को मार डाला मेरी माँ को. माँ माँ माँ,
0: त्याच्या किंचाळण्यानं आसमंत भरून गेला. मोठ्या आवाजात तो रडत होता, ओरडत होता. आजूबाजूचे लोक काहीच न घडल्यासारखे रस्त्यावरून जात येत होते. त्याच्या त्या लहान मुलासारख्या आक्रंदाने मी अस्वस्थ झालो. जत्रेत हरवलेल्या मुलाने आई आई म्हणून टाहो फोडावा तसा तो फोडत होता. पण कुणाचंच लक्ष नव्हतं त्याच्याकडे. कदाचित त्याची आई कुठे आहे याचा कुणालाच पत्ता नसावा, किंवा तिला परत आणणं शक्य नसेल. ती मेली असेल की तिला कोणी मारलं असेल. मुलगा वेडा झाला म्हणून तर नसेल ना त्याची आई त्याला सोडून गेली? की आई सोडून गेली म्हणून हा मुलगा वेडा झाला असेल? काही केल्या त्या वेड्याचं ते ओरडणं माझ्या कानातून जाईना. त्याच्या आयुष्याचं रहस्य जाणणं भाग होतं. तलाठी आधीच माझ्यावर नाराज होता. त्याला विचारणं शक्य नव्हतं. संध्याकाळचं जेवण झाल्यानंतर डांग बंगल्यातल्या नोकरानं आमचे बिछाने लावले. माझ्या कानात त्या वेड्याच्या ओरडण्याचा प्रतिध्वनी अजून घुमत होता. कदाचित प्रवेशद्वाराच्या नोकराला त्या वेड्याविषयी विचारावं म्हणून माझे सहकारी झोपल्यानंतर मी उठलो, हळूच बाहेर पडलो. रात्रीचे 10:30 वाजले होते. भयंकर काळोख. 4-5 किलोमीटरपर्यंतचा गावही अंधारात पूर्ण विरघळून गेला होता. कुठेतरी एखादा दिवा दिसत होता, पण तोही धूसर. रस्त्यावर पूर्ण सामसूम. अपरात्री लुटालूट होण्याची प्रकार, त्यामुळं रात्री कुणीच प्रवास करत नाही त्या रस्त्यावर. डागबंगल्याच्या प्रशस्त आवारातली प्रचंड झाडेही गुपचूप बसली होती. अंधारानं जणू पहारा करण्यासाठी बसल्यासारखं ते सगळे वृक्ष शांत दबा धरून जिथल्या तिथं पाय रोवून उभे होते. मी स्मशान शांतता मनात भीतीची थंडगार वीज निर्माण करत होती. फरशीवरचा माझ्या चपलांचा आवाज जणू ढोल बडवत असल्यासारखे भास होत होता. म्हाताऱ्या नोकराची खोली डाव्या बाजूच्या कोपऱ्यात प्रवेशद्वाराच्या जवळ होती. जावं की न जावं असा विचार करत असतानाच उजवीकडे नजर गेली. कोपऱ्यात छोटीशी जुनी पेटवून कुणीतरी बसलेलं होतं. रिपीट. कोपऱ्यात छोटीशी धुनी पेटवून कुणीतरी बसलेलं होतं. घाबरून मी गारठलो, मागे वळलो आणि डाक बंगल्याच्या दिशेनं मागं फिरणारा एवढ्यात आवाज माझ्या कानावर आला.
1: अरे साहबजी, क्या हो गया? आइए कुछ देर ठंड में हाथ पाव गरम करके लीजिए.
0: म्हाताऱ्या गोपाळचाच आवाज होता. मी थांबलो. थंडीपासून बचाव करण्यासाठी गोपाळनं डोळ्यापर्यंत शाल गुंडाळली होती. सुरुवातीला पाहिलं तेव्हा धुनीच्या ज्वालांमागे त्याचं फक्त डोकं मला दिसत होतं. कसली तरी विचित्र प्रतिमा नजरेसमोर येऊन माझी घाबरगुंडी उडाली होती. त्या छोट्या शेकोटीजवळ जाऊन बसलो. गोपाळच्या चेहऱ्यावर काळानं मारलेल्या उभ्या आडव्या अनेक रेघांचा गुंता होता. समोर चर्र असा आवाज करत जळणाऱ्या शेकोटीकडचा त्याचा देह. रिपीट. त्या छोट्या शेकोटीजवळ जाऊन बसलो. गोपाळच्या चेहऱ्यावर काळानं मारलेल्या उभ्या आडव्या अनेक रेषांचा गुंता होता. समोर चर्र असा आवाज करत जळणाऱ्या शेकोटीपलीकडचा त्याचा देह. त्याची लांब हात, त्या पांढऱ्या झुपकेदार मिशा, अंधाराच्या त्या विशाल कॅनव्हास पेपरवर कुणीतरी कुंचल्यांच्या एका स्पर्शात चितारल्यासारखा गोपाळ वाटत होता. माझ्याबरोबर बोलण्याची कसलीच इच्छा त्याच्या चेहऱ्यावर दिसत नव्हती. या क्षणी त्याला जगातल्या कोणत्याच गोष्टीत रस नव्हता. त्यानं मला हातपाय शेकायला बसवून घेतलं खरं, पण माझ्याकडून काही ऐकण्यातही त्याला रस नसावा, नाहीतर समोरच्या ज्वाळांकडे तो असा गोरठलेल्या नजरेनं पाहत बसला नसता. बोचरी थंडी आणि भयानक शांतता. समोर गोपाळ होता की त्याचं भूत? काहीतरी बोलणं भाग होतं. किती वर्ष झाली इथं काम करायला लागून? मी त्याला बोलतं केलं. गांधीजीचा खून झाला त्या वर्षापासून. एक इरिगेशन इन्स्पेक्टर तलावात बुडून मरत होता, त्याला वाचवला. दुसऱ्या दिवसापासून नोकरीला लावलं त्यानं. त्याच दिवशी संध्याकाळी खूप इच्छा होती, पण तेवढं नशिबात पाहिजे ना. म्हातारा गांधीजीवरच्या प्रेमानं भारला होता.
1: गोपालजी, आपको कुछ पूछना था?
0: मी वेळ वाया जात असल्यासारखा गडबडीत बोललो.
1: वह जो पागल है ना, उसके बारे में जानना था. मतलब क्या हो गया उसको? कहाँ गई है उसकी माँ? क्यों बन गया वह पागल? अरे बाबूजी, उस बेचारी की कहानी सुन के आप क्या करेंगे? वह पागल नहीं है, जमाने ने बना दिया उसको पागल. अब कुछ नहीं रहा बेचारा. कितनी अच्छी थी उसकी माँ, और जिसको आप पागल बोल रहे हो यह बहुत होनहार लड़का था. क्या था, क्या हो गया? गोपाल जी, मुझे जरूर सुनाइए उसकी कहानी.
0: रिपीट. गोपाल जी, मुझे जरूर सुनाइए उसकी कहानी. मैं बहुत उत्सुक हूं जानने के लिए. क्या किया जाने के उसके साथ क्या हुआ?
1: रिपीट. गोपाल जी, मुझे जरूर सुनाइए उसकी कहानी. मैं बहुत उत्सुक हूं जानने के लिए. क्या किया जमाने ने उसके साथ?
0: थरथरत्या आवाजात गोपालनं ती गोठवणारी कहाणी सांगितली. कानपूरमध्ये मेडिकल कॉलेजात सरोज नावाची एक मुलगी अभ्यास करत होती. मुलगी खानदानी घराण्यातली, गर्भश्रीमंत आणि सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेली. आई वडील अगदी सुशिक्षित आणि त्या काळात वडिलांची बॅरिस्टरी. तिला घरचं सगळं आवडायचं, पण श्रीमंतीचा वीट होता. गांधी आणि नेहरूंच्या विचारानं ती प्रभावित झाली होती. वडील नव्या विचारांचे होते, त्यामुळे मुलीनं खूप शिकावं अशी त्यांची इच्छा होती. वडिलांनी वकिलीत खूप पैसा मिळवला, पण चले जाओच्या चळवळीत वडिलांनी वकिली सोडली नाही याचा तिला अत्यंत राग आला. वडिलांना परंपरागत ठाकूरकीचा अभिमान, त्यामुळं आपोआपच जात पात आली. सरोज अभ्यासू आणि संवेदनशील असल्यानं तिला सगळ्या गोष्टी तिच्या मैत्रिणीच्या मनानं फार लवकर कळायच्या. गांधीजीच्या खेड्याकडे चला या आज्ञेचा तिच्या मनावर इतका परिणाम झाला की शालेय शिक्षण संपताच तिनं एकदम घर सोडून पळून जाण्याचा निश्चय केला. वडिलांनी तिला स्टेशनवरून पकडून आणलं, बेदम चोप दिला आणि पुन्हा असे न करण्याची धमकी दिली. तिचा तिच्या मनावरती काहीच परिणाम झाला नाही, पण तिच्या काळजीनं सरोजच्या आईची तब्येत एकदम खालावली आणि आईला तिनं मी घरातून पळून जाणार नाही असं वचन दिलं. लोकांची सेवा करायचं व्रत पत्करल्यानं तिनं मेडिकल कॉलेज निवडलं. कॉलेजमध्ये ती एकटीच मुलगी, बॅरिस्टर साहेबांची मुलगी म्हणून सगळे तिच्याकडे अदबीनं पाहायचे, पण तिला ते आवडायचं नाही. वडिलांचा सावलीत वाढण्यासाठी तिचा जन्म झाला नव्हता. आजूबाजूची गरिबी पाहून तिला दुःख व्हायचं आणि त्यावेळी ऐशो आरामात राहणाऱ्या आपल्या वडिलांच्या ऐश्वर्याचा तिला वीट यायचा. कॉलेजमधली बहुसंख्य मुलंही चांगल्या घरातली म्हणजेच श्रीमंत आईबापाची, पण तिला ह्या सगळ्यांचा उबग वाटायचा. आपण पण यांच्यासारखेच होऊ याची तिला सदैव भीती वाटायची. ती एका बाजूला मेडिकल अभ्यास करत होती, तर दुसऱ्या बाजूला कुणी आपल्या विचारांचा भेटतो का याचा शोध घेत होती. डॉक्टर नरेंद्र कुमार तिला भेटले आणि तो तिच्या जीवनात सगळ्यात मोठा बदल घडविणारा ठरला. प्रॅक्टिकल्स करून ती मेनगेटमधून बाहेर पडत होती, तेवढ्यात डावीकडून आवाज आला, माफ करा, थोडी मदत कराल का? या आवाजात एवढी जादू होती, सौम्यानी तरीही समर्थ. सरोज थांबली. अगदी साध्या वेशातला एक गृहस्थ बाजूलाच बेहोश पडलेल्या एका म्हाताऱ्याला उचलण्याचा प्रयत्न करत होता. सरोजमधली परोपकाराची वृत्ती जागी झाली. तिने पटकन मदतीचा हात पुढे केला. त्या म्हाताऱ्याची काठी, खाली पडलेले पैसे, चिलीम तिनं उचलली आणि त्या गृहस्थाला मदत करीत दोघांनी म्हाताऱ्याला इमर्जन्सी वॉर्डमध्ये आणले. त्या गृहस्थाला पाहताच बाकीचे डॉक्टर्स गोळा झाले, पण तो गृहस्थ स्वतः सगळ्या गोष्टी करू लागला. म्हाताऱ्याची तपासणी, इंजेक्शन, त्याला वॉर्डमध्ये नेणे आणि तो ठीक होईपर्यंत त्याची सेवा. तिला वाटलं तो म्हातारा त्या गृहस्थाचा नक्कीच कुणीतरी नातेवाईक असावा, पण तो सिनियर रेसिडेंट डॉक्टर कुमार आहेत हे तिला जेव्हा कळालं तेव्हा ती सरळ त्यांच्या प्रेमात पडली. काहीतरी जगायला आवश्यक असणारं निमित्त तिला मिळालं. त्याच्याशी तिनं अगदी जाणीवपूर्वक मैत्री वाढवली. जसजसे त्याच्याविषयी तिला अधिकाधिक कळू लागलं तसतसं तिची त्याच्याविषयीची आदर वाढत गेला. डॉक्टर नरेंद्र स्वकष्टाने मोठा झाला होता. आई वडील शेतीकाम करणारे, तेही मुख्यतः दुसऱ्याच्या शेतात काम करत नरेंद्र मोठा झाला. स्थानिक शिक्षकाच्या मदतीनं 8वीनंतर शेजारच्या शहरात गेला. अर्धवेळी नोकरी करत शाळा पूर्ण केली आणि स्वबळावर मेडिकल कॉलेजात प्रवेश मिळविला. तिथेही जिद्दीनं अभ्यास करून गोल्ड मेडल मिळवलं. सरोजनं नरेंद्रबरोबर लग्न करीत असल्याचा निर्णय आई वडिलांना सांगितला तेव्हा त्यांना धक्का बसला. आपली मुलगी वेगळी आहे हे त्यांना माहीत होतं, पण ती खालच्या जातीतल्या मुलाबरोबर लग्न करते ही गोष्ट त्यांच्या मनाला न पटणारी. त्यांनी सर्व उपाय करून पाहिले, नरेंद्रला धमकी दिली, सरोजला समजावून सांगितलं, वडील आपलं ऐकेपर्यंत आपण लग्न करणार नाही हा सरोजचा निश्चय. शेवटी 4 वर्षांनंतर वडिलांनी मरण्याआधी लग्नाला संमती दिली. लग्न झाल्यानंतर डॉक्टर नरेंद्रबरोबर त्याच्या खेडेगावात जाऊन जनसेवा करण्याचं स्वप्न प्रत्यक्षात आणायला ती उतावीळ झाली होती. लग्न झालं तेव्हा जीवनात सगळ्यात मोठा आनंद म्हणजे सरोजला झाला. ती बुद्धिमान होती, डॉक्टरीन झाली होती आणि त्याहूनही सगळ्या कानपुरात तिच्या इतकी तेजस्वी आणि सुंदर मुलगी शोधूनही सापडणार नसती. लग्नाबाबत बॅरिस्टर साहेबांचे अनेक प्लॅन होते. मोठ्या झगमगाटात लग्न झालं पाहिजे असा त्यांचा निश्चय होता. पण झालं मात्र साध्या पद्धतीनं. सरोजनं डॉक्टर नरेंद्रशी लग्न केलं. आता तिला कुणाचीच पर्वा नव्हती. पण कधीकधी परमेश्वरसुद्धा पक्षपातीपणा करतो. मांडलेला डाव कुणीतरी लाथेनं उधळावत असं झालं. गावी परतायची तयारी सुरू असतानाच भरधाव ट्रक अंगावर जाऊन डॉक्टर नरेंद्र जागीच मरण पावला. सरोजच्या स्वप्नांचा ताजमहालाला अनपेक्षित सुरुंग लागला. धारधार तलवारीनं कुणीतरी आपलेही तुकडे करून टाकावेत असं तिला वाटलं. वाटलं पण ते क्षणभरच. ती पुन्हा सावरली. नरेंद्र गेला म्हणून ती आणि तिचं कार्य थांबणार नव्हतं. नरेंद्र तिच्या पोटात आणखी खून ठेवून गेला होता. तिनं दुःख गुंडाळलं, मन मोठं केलं आणि थोड्याफार सामान्यांशी ती येऊन पोहोचली तिच्या नवऱ्याच्या गावात. रस्त्यावरचे खाचखळगे अनुभवत आणि समोरच्या न संपणाऱ्या रस्त्याकडे पाहत असताना जणू आपण अनभिज्ञ भविष्यात प्रवेश करतोय असं तिला वाटलं. पण नरेंद्रचं मरण कळताच तिला सगळ्या रस्ताच परिचयाचा वाटू लागला. संध्याकाळचे 7 वाजले. गाडीला अचानक ब्रेक लागला. मोडक्या खिडकीतून तिनं पाहिलं. समोर साक्षात तिचं स्वप्न उभं होतं त्या बोर्डाच्या रूपानं. बोर्डावर लिहिलं होतं, गाव धौरा, लोकसंख्या 1700. ती गाडीतून खाली उतरली. समोरचा अंधार कापत गाडी निघून गेली आणि अचानक अंधाराच्या अजगरानं तिला गिळून टाकलं. आपल्या एकाकीपणाची जाणीव त्या क्षणी तिला तीव्रतेनं झाली. विद्युत लाटा चमकावी तशी नरेंद्रची एकसारखी आठवण येऊ लागली. या पुढचा रस्ता तिला एकट्यानेच चालायचा होता. पहिल्यांदाच तिला हातातल्या बॅगचं ओझं जाणवलं. 50 फुटावर कंदिलाच्या मंद प्रकाशात बिस्किटं, गोळ्या, चहा पुढे विकणाऱ्या वाण्याला तिनं नरेंद्रचं घर कुठंय असं विचारलं तेव्हा त्या वाण्याची तारांबळ उडाली. त्याने मी येतो दाखवायला म्हणत दुकानाच्या फळ्या बंद केल्या आणि सरोजबरोबर निघाला. नरेंद्रबद्दल गावातल्या प्रत्येकाला केवढा अभिमान होता आणि त्याच्या जाण्यानं सगळ्यांना केवढं दुःख झालं होतं याचा प्रत्यय तिला वाण्याच्या बोलण्यातून आला. नरेंद्रच्या आठवणी काढून त्याच्या डोळ्यात अश्रूची धार लागली. नरेंद्रच्या घराजवळ आला. तिथल्या मातीला नरेंद्रच्या पावलांचा स्पर्श झाला असणार या कल्पनेनंच तिच्या अंगावर रोमांच उभे राहिले. दार उघडण्याचा करकर आवाज. तिने वाण्याला नमस्कार केला, दरवाजा आतून बंद केला आणि इतका वेळ सावरून ठेवलेलं तिचं मन बेभान झालं. सगळे बांध तुटून गेले. एखादा लहान बाळासारखं तिनं हंबरडा फोडला. इतके दिवस मन मारून ती गप्प होती. दुःखाच्या यत्किंचितही मागमूस जगाला दिसता कामा नये असा तिचा अट्टहास होता. आपण रडत आयुष्य काढावं ही कल्पना नरेंद्रला आवडणार नाही या भावनेनं तिनं स्वतःला सावरलं होतं. पण त्या क्षणी या सगळ्या गोष्टी ती विसरून गेली. आपलं आयुष्य तुटलेल्या पतंगासारखं फडफडत चाललं आहे. मागपुढे शेकडो मैल कुणीही नसलेल्या वाळवंटातून आपण एकटे चाललो आहोत अशी एकाकीपणाची जाणीव तिच्यावर ढगासारखी दाटून राहिली. पण अचानक कुणीतरी तिला स्पर्श केला. त्या मंद स्पर्शानं तिच्या अंगावर कळ्या उमलल्या. पिकायला घातलेल्या आंब्याचा सुगंध अचानक जिकडे तिकडे दरवळावा तसं तिला वाटलं. तिच्या पोटातलं सोनूलं मंद हालचाल करत होतं. दुसऱ्या दिवशी सूर्यनारायणानं तिला उठवलं. डोळे उघडून तिनं दूरवरच्या शेतापलीकडचे विशाल शिवालय आणि त्याच्या शिखरावर सगळ्या गावातला प्रकाशाची अंघोळ घालणारा लाल भडक सूर्य पाहिला. शिवालय आणि सूर्यदर्शन तिला नव्या जीवनाचा शकून वाटला. तिनं जोमानं आयुष्याची पुनर्बांधणी केली. आपलं जीवन समाजसेवेला वाहिलं. तिच्या डॉक्टरकीची तिला खूप मदत झाली. सकाळपासून रात्रीपर्यंत तिच्याकडे गावातल्या आजारी माणसांची गर्दी व्हायची. तिने गावाला छोटं इस्पितळ व्हावं म्हणून प्रयत्न सुरू केला. मुलांना आईवडिलांनाही शाळेत घालावं म्हणून आग्रह धरू लागली. गावातल्या लोकांचं प्रेम चांगलंच संपादन केलं. फावल्या वेळात तिनं अंगणात बाग फुलवायला सुरुवात केली. विटांची छान रांग लावून त्यामध्ये लाल मातीचा भराव टाकला. वेगवेगळ्या प्रकारची रोपं आणून लावली. कामानिमित्त कानपूर लखनौला जाणं झालं तर तिथून नवनवीन झाडं आणायचा शौक तिनं लावून घेतला. 3-4 वर्षात तिनं गावात आमूलाग्र बदल घडवला. शिक्षणाची आणि आरोग्याची जाणीव निर्माण केली. विनोदही आता 3 वर्षाचा झाला. अंगणातली आणि तिच्या आयुष्याची बाग तिला पुन्हा एकदा फुललेली दिसली. कधीकधी ती दुपारी खिडकीतून बागेत दुडूदुडू चालणाऱ्या विनोदकडे पाहायची. त्याचं धारधार नाक, पाणीदार डोळे यात तिला नरेंद्रचं दर्शन व्हायचं. त्या दिवशी विनोदचा 7वा वाढदिवस होता. संध्याकाळी 4-5 सुमारास कानपूरला जायचं, रात्री तिकडेच एका मित्राकडे राहायचं आणि सकाळी परत यायचं असा कार्यक्रम होता. वाढदिवसाला विनोदला कानपूरला न्यायचं सरोजनं मान्य केलं होतं. संध्याकाळी जायला थोडा उशीरच झाला. 5:30-6 सुमारास अचानक एक जीप भरधाव जोरात येऊन घरासमोर थांबली. गडबडीनं त्यातून काही माणसं उतरली.

0: श्रोतेहो नमस्कार, आपण ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM. मी आहे आरजे शुभांगी. आणि श्रोतेहो, नागपंचमी. नागपंचमी हा सण आपल्या जवळचाच हो ना. श्रावण महिना सुरू झाला की वेद लागतात नागपंचमीचे. आणि या निमित्तानं आपल्या भारतीय संस्कृतीत नाग म्हणजे फक्त एक सर्प प्रकार नाहीये, तर एक श्रद्धा, सृष्टीचक्र आणि निसर्गाचा समतोल राखण्याचं काम जे आहे त्याचं प्रतीक म्हणजे नाग किंवा साप आपण असं म्हणू शकतो. नागपंचमी हा दिवस आपण सर्पदेवतेच्या पूजनाचा पण त्याबरोबरच पर्यावरण जपण्याचा शपथेचा दिवस मानूया. ओके, तर आज आपल्या भेटीला आलेले आहेत वन्यजीव संरक्षण संस्थेचे सचिव योगेशजी गालफाडे सर, जे सर्प मित्र आहेत आणि गेल्या 15 वर्षांपासून ते सर्प मित्र म्हणून काम करत आहेत. तर आज त्यांच्याशी आपण गप्पा करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत सापांविषयी गैरसमज आणि अंधश्रद्धा याविषयी. तेव्हा सुरुवात करूया. सर, तुमचं रेडिओ मन भवनच्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे.
1: धन्यवाद मॅम.
0: सर, मला सर्वप्रथम सांगा ना की तुमचा सर्पमित्र प्रवासाची सुरुवात नेमकी कशी झाली?
1: सर्पमित्र सुरुवात अशी झाली मॅम की आमची एक संस्था आहे वन्यजीव संरक्षण संस्था, त्यामध्ये आम्ही गेल्या आता 15-17 वर्षापासून काम करतोय. मी जेव्हा लहान होतो म्हणजे 15-17 वर्षापूर्वी जेव्हा मला साप असं मी घाबरत होतो त्यावेळेस माझ्या घरा शेजारी एक साप मारला गेला आणि मग तिथूनच माझ्या साप पकडण्याच्या या प्रवासाला सुरुवात झाली मॅम.
0: बर, म्हणजे त्यावेळेला साप मारला गेला त्यामुळे तुम्हाला ती क्रेज निर्माण झाली असं?
1: हो, एका मुक्या प्राण्याचा जीव आपल्या समोर जातोय आणि आपण हतबल होऊन बघतोय आणि त्याचा जीव आपण वाचवू शकत नाही, हे ह्या वेदना मनाला कुठेतरी लागल्या आणि मग त्याच दिवशी ठरवलं की आपण हा साप येणारे साप जे आहेत ते वाचवले पाहिजे म्हणून सर्पमित्र या कामाला सुरुवात झाली.
0: बरोबर बरोबर. सर्प म्हटलं किंवा साप म्हटलं की एक भीती, एक दहशत मनात प्रत्येकाच्या निर्माण होत असते. तर साप दिसता क्षणी नेमकं काय करायला पाहिजे सर्वसामान्य लोकांनी, त्याबद्दल थोडक्यात सांगा ना.
1: साप दिसता क्षणी मॅम आदरयुक्त भीती असावीच, कारण तो एक प्राणी आहे, त्याचा गुणधर्म आहे चावणे. परंतु प्रत्येक साप हा विषारी असं नाही, कारण पृथ्वी तलावरती 3 जाती विषारी आहेत, त्यामध्ये विषारी, निमविषारी आणि बिनविषारी. परंतु होतं काय, जनमानसामध्ये गैरसमज पसरलाय की साप हा मारलाच गेला पाहिजे कारण तो विषारी असतो आणि तो चावल्यानंतर व्यक्ती दगावतो. परंतु तसं नसतं मॅम, साप हा निसर्गाची जी साखळी आहे त्याच्यातला प्रमुख घटक म्हणून सापाला गणलं जातं आणि म्हणून साप हा वाचणे आणि पर्यावरणाचं रक्षण होणे हे खूप गरजेचं आहे.
0: बरोबर बरोबर. Tune in anywhere. Radio Man Bhavan 90.8 FM. Always heart touching. आणि आता नागपंचमीच्या निमित्तानं बरंच अमानुष गोष्टी सापांच्या बाबतीत घडत असतात, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
1: ऍक्च्युली मॅम सापांची जी तस्करी असते ही खूप मोठ्या प्रमाणात होते. मध्य प्रदेश साईड जी आहे तिकडनं बऱ्यापैकी तस्करी होते. परंतु हा सगळा एक अंधश्रद्धेचा भाग आहे, कारण तो जो एक जीव आहे तो निसर्गाची साखळी सांभाळणारा जीव आहे आणि त्याच्यापासून त्याची तस्करी करून हे जे भोंदू लोक असतात हे पैसा कमवण्याचं साधन म्हणून त्याचा वापर केला जातो. परंतु ती निसर्गाची साखळी आहे आणि ते प्रमुख घटक म्हणूनच मानलं जाणार.

0: दिल से सुनो, दिल से सुनाओ, रेडियो 1 भावन 90.8 FM, अलवेज हैड टची।
1: मला सांगा ना, सर्प मित्र ही भूमिका नेमकी काय असते?
2: ज्या वेळेस एखादा साप एखाद्या भागामध्ये निघतो तिथं बघ्यांची गर्दी खूप जास्त असते आणि तिथं बघ्यांना सल्ला देणारी व्यक्ती असते एखादी की त्याला मारून टाका, म्हणून अशा वेळेस सर्प मित्राची जी भूमिका असते ती अति महत्वाची का असते, कारण तो त्यावेळेस त्या तिथल्या जनमानसांचाही जीव वाचवतो आणि त्या सापालाही संरक्षित पकडून तो निसर्गाच्या सानिध्यात त्याला त्या ठिकाणी सोडतो।
1: बरोबर। जनमानसामध्ये पूर्णतः नॉलेज म्हणजे सापाबद्दलचं जे ज्ञान आहे ते पूर्णतः नसतं, म्हणजे लोकांना कळत नाही की हा साप विषारी आहे की बिनविषारी आहे, हे निदान न करताच ते सापाला मारून टाकतात, तर यावर तुमचं मत काय?
2: आमचं मत हेच आहे मॅम की साप मारणं हा त्याच्यावरचा ऑप्शन नाही किंवा त्याच्यावरचा पर्याय नाही। सर्पमित्र आता जवळपास प्रत्येक भागामध्ये आपल्याला उपलब्ध आहेत, त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर्स प्रत्येक मीडिया पार्टनर्सकडे आहेत किंवा शासकीय दफ्तरी पण आता सर्पमित्रांचे नंबर दिले गेलेले आहेत आणि सर्पमित्राची मुख्य भूमिका हीच आहे की तो सर्प त्या ठिकाणी वाचलाच पाहिजे।
1: बरोबर। तर प्रथा परंपरेनुसार नागपंचमीच्या दिवशी बऱ्याच ठिकाणी सापांना दूध पाजण्यात येतं, त्याबद्दल तुमचं मत काय?
2: सर्वात प्रथम तर मॅम तो साप जो आहे त्याचं जे भक्ष्य आहे किंवा त्याचा जो आहार आहे तो फक्त आणि फक्त मांसाहारच आहे आणि दूध प्यायल्याने त्याला निमोनिया होतो आणि पुढील 8 ते 15 दिवसात तो दगावण्याची दाट शक्यता असते, म्हणून तो त्याचं जे मांसाहार असेल तो तेच खाईल, तो दूध पिऊन जीवन जगू शकत नाही। आणि नागपंचमीच्या वेळेस काय पसरवलेल्या ज्या अंधश्रद्धा आहेत मॅम की साप दूध पितो आणि मग आपल्याला आशीर्वाद देतो, तर असं नाहीये मॅम।
1: बरोबर। सर, सर्पमित्र म्हणून तुमच्या एखाद्या आजपर्यंतच्या प्रवासातला एखादा असा अविस्मरणीय किस्सा आहे का, तो आमच्याशी शेअर करा ना?
2: आहे मॅम, आमची टीम होती आणि एक सौखेडा शिवार म्हणून त्या ठिकाणी एक अजगर पडलेला होता, आम्ही जवळपास आमची पूर्ण टीमची टीम त्या ठिकाणी होती, माझे काही जुने मित्र होते त्यामध्ये, ॲलेक्स ब्रेसेडी होते, त्याच्यानंतर सचिन ठाकूर होते, आम्ही खाली स्कायलॅब होता, आम्ही खाली विहिरीमध्ये उतरलेलो होतो आणि अजगर जातीचा हा शेड्यूल ए मध्ये असलेला तो साप होता भारतीय अजगर असल्यामुळे, तर त्याला पकडायसाठी जेव्हा आम्ही खाली गेलो आणि त्या अजगराने जेव्हा अटॅक केला तर अक्षरशः आम्हाला पाण्यात उड्या माराव्या लागल्या होत्या आणि आम्ही पाण्यात उड्या मारल्यानंतर सुद्धा परत वर आलो आणि मग परत त्याला वाचवलं आणि आम्ही सुरक्षित त्याला जंगलात रजिस्टर नोंद करून फॉरेस्ट खात्यामध्ये मग त्याला आम्ही संरक्षित स्थळी सोडलं होतं।
1: काय बात आहे, छानच। कधी जीवावर बेतलंय असं काही झालंय का?
2: जीवावर जे सर्पमित्र हा पण एक मनुष्य आहे मॅम आणि त्याची सेफ्टी म्हणजे तो संरक्षित असेल तर पुढच्या गोष्टी शक्य होतात, म्हणून आम्ही काय करतो आमच्या संस्थेमध्ये जेव्हा एखादा व्यक्ती सदस्य म्हणून नोंदणी करण्यासाठी इच्छुक असतो तेव्हा आम्ही त्याच्याकडून हमीपत्र घेऊन घेतो की साप पकडताना पाहिजे त्या सर्व काळजीपूर्वक गोष्टी आपण हाताळल्या पाहिजे आणि कुठल्याही प्रकारच्या स्टंटबाजीला आमच्याकडे प्रोत्साहन मिळत नाही आणि असं हमीपत्र आम्ही त्याच्याकडून भरून घेतो, म्हणून शक्यतोवर आमच्याकडे ह्या घटना नगण्य आहेत, पण एकदा साप मला स्वतःला चावला होता आणि तो बिनविषारी होता आणि सुरुवात होती माझी तेव्हा मी घाबरलेलो होतो आणि आमचे जे रवींद्र सोनवणे होते त्यांच्यासोबत मी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेलो होतो, पण तो साप बिनविषारी होता।
1: टळलं म्हणजे संकट। तर सर्पदंश झाल्यानंतर नेमकी कुठली काळजी जनसामान्यांनी घेतली पाहिजे, त्याबद्दल गाईड करा ना।
2: सर्पदंश झाल्यानंतर मॅम ऍक्च्युली प्रथमोपचार केला पाहिजे, प्रथमोपचारामध्ये आवडपट्टी असते, स्वच्छ पाण्याने साबणाने डेटॉलने जी ज्या ठिकाणी सापाने चावा घेतलाय अशा ठिकाणी स्वच्छ धुतलं गेलं पाहिजे आणि जवळ जे शासकीय रुग्णालय आहे अशाच ठिकाणी तुम्हाला पोहोचायचं आहे, कारण कुठल्याही भोंदू बाबाला किंवा कुठल्याही साधू बाबाला जाऊन भेटणे आणि मग त्याच्याकडे आपला वेळ वाया जाणे आणि मग त्याचं जे शरीरात विष पसरण्याचं जे प्रमाण आहे ते वाढून जातं आणि मग आपल्याला एखाद्या वेळेस उशीर होतो आणि मग आपली दगावण्याची शक्यता जास्त असते।
1: लोकांमध्ये सापांविषयी असे कुठले गैरसमज आहेत जे तुम्हाला नेहमी अनुभवायला मिळतात?
2: नागपंचमीच्या वेळेस तर हा एक प्रमुख कारण आहे की साप दूध पितो म्हणून महिला भगिनी त्याची पूजा करतात आणि मग त्याला हळद कुंकू वाहतात आणि त्या हळदी कुंकूमुळे सुद्धा त्याचे डोळे निकामी होण्याची शक्यता असते, दूध प्यायल्याने त्याला निमोनिया होण्याची शक्यता असते, म्हणून आम्ही सर्व जनतेलाच आवाहन करत असतो संस्थेमार्फत की प्रतिमेचं पूजन करणं हेच आपल्याला अति महत्वाचं आहे, कारण जिवंत सापाची पूजा करणं हे त्याच्या तो दगावण्याची शक्यता असते, म्हणून जिवंत सापाची पूजा करू नये।
1: बरोबर। या सर्प जनजागृती बद्दल तुम्ही विविध ठिकाणी जाऊन प्रबोधन सुद्धा करत असाल, त्याबद्दल सांगा ना.
2: मॅम, आमची एक टीम स्पेशल त्याच्यासाठी आहे. आमचे ऋषी राजपूत आहेत, राजेश सोनवणे आहेत, जगदीश बैरागी आहेत, अशोक खामकर आहेत, प्रदीप शेळके आहेत. ही जी आमची टीम आहे ही स्पेशल शून्य सर्प दंश जनजागृती अभियान, म्हणजे आम्ही खेडोपाडे असतील, तांडे असतील, त्याच्यानंतर शाळा असतील, अशा प्रत्येक ठिकाणी जाऊन विद्यार्थ्यांना असतील, तिथल्या ग्रामस्थांना असेल, अशा लोकांना आम्ही त्या ठिकाणी जाऊन संबोधन करतो की साप हा किती महत्त्वाचा आहे आणि त्याच्यापासून तो आपला मित्र कसा आहे आणि त्याच्यापासून आपल्याला नुकसान नाही हे पटवून देण्याचं काम आमच्या त्या टीममार्फत होत असतं. आणि नागपंचमीच्या दिवशी किमान आम्ही 25 ते 40 शाळेंमध्ये पूर्ण कार्यक्रम आयोजित करत असतो.
1: अरे वा, एक निसर्ग मित्राप्रमाणे तुम्ही तुमचं कार्य चालू असतं सतत. सर, सर्प पकडताना नेमकी कुठली काळजी घेतली गेली पाहिजे त्याबद्दल सांगा ना.
2: सर्प पकडताना मॅम तुमच्या हातात सर्वप्रथम हुक स्टिक हवी असते, त्याच्यानंतर तुमच्या पायात शूज हा कंपल्सरी असला पाहिजे. आणि सर्पमित्रांचा अभ्यास असतो, बघितल्यानंतर त्याला समजतं की हा साप विषारी आहे, बिनविषारी आहे की निमविषारी, मग त्या पद्धतीने त्याला ते हँडल करतात. आणि समजा एखादा विषारी सर्प असेल तर शक्यतोवर त्याला कुठल्याही प्रकारे हात न लावता त्याला बॉटलिंग करण्याचा प्रयत्न करतात किंवा बॅगिंग करण्याचा प्रयत्न करतात. आणि त्यातच जर तो समजा बिनविषारी असेल, समजा दामन जातीचा साप असेल, तर दामन जातीचा साप किमान 10 ते 12 फुटापर्यंत 14 फुटापर्यंत तिची लांबी असते, तिला ते सर्पमित्र सहज हाताळतात आणि त्याला संरक्षित स्थळी सोडतात.
3: तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM RJ शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: सर्वात जास्त विषारी समजला जाणारा साप कुठला?
2: सर्वात जास्त विषारी समजला जाणारा साप म्हणजे मण्यार आहे मॅम.
1: बर,
2: हो, तो साप आहे निशाचर. तो त्याची शिकार करण्यासाठी फक्त रात्रीच निघतो आणि त्याचा चावा हा बऱ्या अंशी समजत नाही की आपल्याला साप चावलाय, आणि कालांतराने आपल्याला त्याचं थो लक्षणं जाणवतात आणि मग आपल्याला त्या लक्षणांवरून असं समजतं की आपल्याला साप चावलेला आहे, कारण त्याच्या दंश खुणासुद्धा खूप कमी दिसतात.
1: मला सांगा ना की मानवी वस्त्यांमध्ये आढळणारे जे साप असतात ते नेमके कुठल्या प्रकारचे असतात आणि किती प्रमाणात ते विषारी असतात?
2: मानवी वस्तीमध्ये आता काय झालंय मॅम, त्यांचं जे जंगल होतं त्याचा ऱ्हास होत चाललेला आहे. आपली मानवी वस्ती जंगलाकडे त्यांचे सिमेंटचे जंगल उभे करते आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मग तो सर्प त्याची वस्तू सोडून आपल्या वस्तीमध्ये तो येण्याचा प्रयत्न करतो आणि मग अशा वेळेस घटना अपघात होत असतात मॅम. आणि साप हा 3 प्रकारचे विषारी आहेत, परंतु लोकांना काहींना माहीत असतं काहींना माहीत नसतं, अशा वेळेस मग तो सापही दगावण्याचे चान्सेस असतात.
1: अगदी खरं आहे. या आतापर्यंतच्या प्रवासामध्ये तुम्हाला काही अडचणी आल्या असतील त्याबद्दल सांगा ना, काही चॅलेंजेस?
2: आमच्या संस्थेमार्फत आम्ही खूप चांगले उपक्रम राबवत असतो मॅम. आम्ही जळगाव जिल्हा आपत्ती व्यवस्थापन जे आहे त्यांच्यामध्ये त्या बॉडीवरती आम्ही रेस्क्यूसाठी पण काम करतो. आमची आपदा मित्र पण आमच्या संस्थेमध्ये काम करतात आणि जळगाव शहरासाठी कलेक्टर ऑफिस असेल किंवा SP ऑफिस असेल यांच्या माध्यमातून जे काही सार्वजनिक कार्यक्रम असतात ज्या ठिकाणी साप निघण्याचे चान्सेस असतात किंवा काही आपत्ती येण्याचे चान्सेस असतात अशा ठिकाणी आम्हाला संपर्क केला जातो आणि आम्ही अग्रेसर असतो आणि आम्ही कुठल्याही गोष्टीला नाही म्हणत नाही. किंवा एखाद्या ठिकाणी पूर परिस्थिती असेल किंवा एखाद्या ठिकाणी कोणी बुडालेलं असेल अशा ठिकाणीही आम्ही मदतीसाठी तत्पर असतो आमच्या संस्थेमार्फत. आणि संस्थेमार्फत आम्ही हे काम करत असताना आम्हाला एक आवड आहे, आमची आमचा एक छंद आहे. आम्ही आमचे दैनंदिन जीवनातले कामही करत असतो आणि एक आवड आणि छंद म्हणून आम्ही त्यामार्फत हे कामही करत असतो.
1: बरोबर. एखाद्या व्यवस्थित साप निघाला आणि नागरिक तुम्हाला बोलवतात साप पकडण्यासाठी, आणि साप पकडल्या गेल्यानंतर नागरिकांच्या प्रतिक्रिया कशा असतात?
2: साप पकडल्या गेल्यानंतर त्यांना आनंदच असतो की तो सापही वाचतोय आणि सर्पमित्रही लवकर आले, त्यांनी त्या सापाचा जीव वाचवला. आणि निश्चितच म्हणजे त्यावेळेस मग नागरिक म्हणतात की थँक्यू तुम्ही आलात आणि तो साप वाचला. मग आम्ही त्यांना त्यावेळेस सांगतो की खरे सर्पमित्र तुम्ही आहात, कारण तुम्ही त्या सापाचा जीव आम्हाला बोलवून वाचवलाय.
1: खरंय खरं, खूप छान कार्य तुमचं आहे. शेवटी जाता जाता आमच्या श्रोत्यांना आणि नवीन पिढीला तुम्ही काय सांगाल?
2: जाता जाता नवीन पिढी म्हणजे आता जी नवीन पिढी आहे तिने खरंच निसर्गासाठी समोर येऊन काम करणं खूप गरजेचं आहे, कारण निसर्ग हाक देतो आहे प्रत्येक माणसाला की मला ये आणि वाचव, कारण खूप जास्त प्रमाणात निसर्गाचा ऱ्हास होतो आहे. म्हणून सामान्य जनता असेल तिचीच ताकद आज खूप जास्त आहे आणि तिने निसर्ग संरक्षणासाठी पुढे यावं असे आमचे आवाहन आहे.
1: बरोबर. आणि आजचे नवयुवक जे या क्षेत्रात येऊ इच्छितात किंवा सर्पमित्र पकडण्याची ज्यांना आवड असते किंवा ते शिकण्याची इच्छा आहे त्यांना तुम्ही काय सांगाल?
2: जे नवयुवक आहेत हा एक एक्साइटमेंटचा पार्ट आहे मॅम की सर्पमित्र म्हणजे एक्साइटमेंट. पण मग यामध्ये काय असतं, अभ्यास करून साप पकडणे खूप गरजेचं आहे. कारण होतं काय मॅम, याच्यामध्ये स्टंट करणारे जे नवयुवक आहेत याच्यात दगावण्याची खूप जास्त शक्यता असते आणि असे बरेच अपघात झालेले आहेत. म्हणून आमच्या संस्थेमध्ये आम्ही आधीच ती नियमावली आखलेली आहे, जो कोणी ज्याला कोणी सहभागी व्हायचं आहे, सदस्य नोंदणी करायची आहे, त्याच्याकडून हमी पत्र भरल्यानंतर ह्या गोष्टींना आळा बसतो.
1: धन्यवाद, खूप छान अशी माहिती सरांनी दिलेली आहे. ज्यांना कुणाला इच्छा असेल, जे श्रोते आज आपल्याला ऐकतायत आणि तुमच्यापैकी जर कुणाला इच्छा असेल तर नक्कीच तुम्ही संपर्क साधू शकता. आमच्याशी कॉन्टॅक्ट केला तरी चालेल किंवा सरांचा नंबर सुद्धा आम्ही आमच्या रेडिओ केंद्रावर नक्कीच शेअर करण्याचा प्रयत्न करूया. योगेशजी, तुमचं कार्य खरोखरच प्रेरणादायी आहे. सर्पांविषयी समाजात भीतीपेक्षा समज वाढवणं हे आपलं सुद्धा कर्तव्य आहे. आपण दिलेल्या माहितीमुळे नक्कीच जनमानसात याचा प्रचार होईल आणि नक्कीच त्यांना समज गैरसमज याविषयी जाणीव होईल. धन्यवाद तुम्ही या ठिकाणी आलात आणि आम्हाला गाईड केलं, त्याबद्दल खूप खूप आभार.
2: थँक्यू मॅम.
3: ट्यून इन एनीवेअर रेडिओ मन भवन 90.8 FM.

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, पशुधन आपल्या या कार्यक्रमामध्ये आपण सर्व श्रोते आणि शेतकरी बंधूंचं स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, आज आपण स्वच्छ दूध उत्पादनाच्या संदर्भामध्ये माहिती घेणार आहोत आणि या स्वच्छ दूध उत्पादनाच्या माहिती संदर्भामध्ये डॉक्टर डी एल रामटेके, कार्यक्रम सहाय्यक पशुविज्ञान कृषी विज्ञान केंद्र करडा, हे आपल्याला माहिती देण्यासाठी आलेले आहेत. तर शेतकरी बंधूंनो, आपण जाणताच की आपला जो देश आहे तो दूध उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकावर आहे. परदेशी बाजारपेठ काबीज करणं याच्यासाठी आता आपल्याला आवश्यक झालेलं आहे, परंतु शुद्ध दूध निर्मिती जी आहे ती यासाठी फार अत्यावश्यक आहे. तर याची मूलतत्व काय आहेत, नेमकं स्वच्छ दूध म्हणजे काय आहे, या संदर्भात आपण डॉक्टर रामटेके साहेबांकडून जाणून घेणार आहोत. तर मी स्वरानंदच्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्या वतीनं डॉक्टर रामटेके साहेबांचं स्वागत करतो. नमस्कार डॉक्टर साहेब.
1: नमस्कार डवरे साहेब.
0: तर डॉक्टर साहेब, सर्वप्रथम आमच्या श्रोते बंधूंना तुम्ही असं सांगा की जसं दुधाची आपण कल्पना करतो की बाबा दूध हे पूर्ण अन्न समजलं जातं, पण स्वच्छ दूध उत्पादन हे जे म्हणतो आपण ते नेमकं काय आहे, म्हणजे स्वच्छ दूध म्हणजे नेमकं काय?
1: स्वच्छ दूध म्हणजे निरोगी दुधाळू जनावरांचे स्वच्छ वातावरणात सूक्ष्म जीवाणूचा संसर्ग होऊ न देता काढलेले दूध, अशा दुधाची प्रत कमी करणाऱ्या जीवाणूचे प्रमाण अत्यल्प असावे जेणेकरून ते जास्त काळ टिकेल. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास, शास्त्रीय पद्धतीने दूध निर्मिती न केल्यास दुधाची प्रत निकृष्ट होऊन ते जास्त काळ टिकवता येत नाही. तसेच दुधाच्या घटकावर होणाऱ्या रासायनिक क्रियांनी निर्माण होणाऱ्या आम्लतेमुळे दूध नासल्या जाऊन आर्थिक नुकसान.
0: दूध उत्पादन करत असताना त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा जीवाणूंचा, हानिकारक जीवाणूचा प्रादुर्भाव व्हायला नको आणि ते स्वच्छ आणि ज्याला अमृत म्हणतो या खऱ्या अर्थाने ते अमृत लोकांपर्यंत जाण्याकरता हे सगळं आपण टाळून जे दूध आहे ते गेलं पाहिजे, हे त्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे. तर मग आता ही जे आपण म्हणतो की स्वच्छ दूध वगैरे जे आहे, तर ही दूध हाताळणीची काही तत्वं आहेत का, आणि असतील तर ती कोणती, ती आम्हाला सांगा.
1: होय डवरे साहेब, यामध्ये दूध निर्मिती व दूध हाताळणी वेळी दुधाला होणारा सूक्ष्म जीवाणूचा संसर्ग टाळणे, एक दुधातील जीवाणूच्या वाढीस आळा घालणे. स्वच्छ दूध उत्पादन तर केले जातेच, तदनंतर दुधाला कमी तापमानावर म्हणजे 4 अंश सेल्सिअस या तापमानापेक्षाही कमी साठवले जाऊन त्याची हाताळणी व वाहतूक देखील त्याच तापमानावर केली जाते. आपल्या देशात मात्र या बाबीवर जास्त लक्ष दिले जात नाही.
0: तर बरोबर आहे, आपण जसं सांगितलं की जीवाणूंचा प्रादुर्भाव त्याच्यामध्ये होणार नाही याची काळजी करणं गरजेचं आहे आणि एका विशिष्ट तापमानावर ते आपण तापवलं पाहिजे. तर त्या सगळ्या बाबी आपल्या देशामध्ये तेवढ्या पाळल्या जात नाही, म्हणून आपल्याकडे जे दूध इतक्या मोठ्या प्रमाणात होतं तर ते बऱ्याच वेळा स्वच्छ दूध आपल्याला मिळत नाही. तर मग आता हे जे आहेत की बाबा अस्वच्छ दूध उत्पादनासाठी कोणते घटक जबाबदार आहेत, त्याच्यावर थोडा प्रकाश टाका.
1: अस्वच्छ दुधात जनावरे, दोहन करण्याची अस्वच्छता, दूध दोहन प्रक्रिया आणि सभोवतालचे वातावरण, यामध्ये अस्वच्छ दूध जनावरे यामध्ये आपल्याला करावं लागेल. स्वच्छ व आजारी जनावरे, निरोगी व्यक्तीला संसर्गजन्य रोग होण्याची शक्यता असते. अस्वस्थ स्थन व जनावरे, दोहन करण्यापूर्वी जनावरांची कास व स्थन पाण्याने स्वच्छ धुवून जंतुविरहित करावीत, त्यामुळे जनावरांच्या कातडीला चिकटलेले शेण, केस, काडी कचरा, धूळ इत्यादीतून जीवाणूचा दुधात होणारा प्रवेश रोखला जातो.
0: डॉक्टर साहेब, आता मला असं सांगा की बा हे जे जनावर जे तुम्ही म्हटलं की बा अस्वच्छ जर असेल किंवा दोहन करणारा जो दूध काढतो तो जर स्वतः अस्वच्छ असेल तर याच्यामुळे दूध कसं काय अस्वच्छ होतं, त्याच्यावर थोडा प्रकाश टाका. की विशेषतः आता आपण असं म्हणतो की दूध काढणाऱ्याची जी अस्वच्छता ही सुद्धा त्या दुधाच्या अस्वच्छतेसाठी कारणीभूत आहे का?
1: हो, तर निरोगी नसलेल्या व्यक्तीच्या शिंकण्याने व खोकल्याने जीवाणूचा प्रवेश होतो. अस्वच्छ हात, कपडे हे देखील जीवाणूच्या संसर्गात कारणीभूत ठरतात.
0: बरोबर.
1: दूध दोन करणाऱ्या व्यक्तीचा वाईट सवयी, जसे म्हणजे तंबाखू खाणे, बिडी सिगरेट पिणे, नाक साफ न करणे इत्यादी गोष्टी ह्या अवलंबून असतात.
0: बरं, आता मला असं सांगा डॉक्टर साहेब की हे जे दूध दोहन प्रक्रिया आहे आणि वातावरण जे आहे आजूबाजूचं, याचाही बऱ्याच वेळा दुधाच्या अस्वच्छतेवर परिणाम होतो का? म्हणजे आता कसं होतं की बाबा बाजूचं वातावरण जर अस्वच्छ असेल तर एक सर्वसाधारण आपण असा समज असतो की बाबा त्याच्यामध्ये अस्वच्छ होतं, दूध होऊ शकतं. किंवा दोहन प्रक्रिया जी आहे ती एका विशिष्ट पद्धतीनं जर आपण दोहन केलं तर त्याच्यामध्ये असं काही शास्त्रीय याच्यामध्ये प्रकाश टाकता येईल का आपल्याला, किंवा दोहन प्रक्रिया आणि सभोवतालच्या वातावरणाचा दुधावर जो अस्वच्छतेवर काही परिणाम होतो का?
1: होतो. तर यामध्ये अपूर्ण दोहन, आचडातील शिल्लक दूध हे जीवाणूच्या वाढीसाठी कारणीभूत ठरते.
0: बरोबर.
1: चुकीची दोहन पद्धत, चुकीच्या दोन पद्धतीमुळे थनाला इजा होऊन थन निकामी होतात. दूध काढण्याची व साठवण्याची भांडी अस्वच्छ व जंतुविरहित न केलेल्या भांड्याद्वारे जीवाणूचा प्रवेश दुधात होतो.
0: बरोबर.
1: याचबरोबर सभोवलचं जे वातावरण आहे, जनावरचा गोठा, त्यातील वातावरण, अस्वच्छ व कोंदड जागी असलेला गोठा जीवाणूचा संसर्ग दुधास होण्यास कारणीभूत ठरतो. त्यासाठी गोठा हवेशीर व मोकळ्या जागेत असावा. दुधाची हातळणी यामध्ये म्हणजे कच्चे दूध एकत्र करणे, थंड करणे, वाहतूक, वितरण, दूध एकत्रीकरण, साठवण, वाहतूक, वितरण, ह्या दूध हाताळणी प्रक्रिया असून या विविध प्रकारचे आहेत.
0: म्हणजे माझं असं म्हणणं असं आहे डॉक्टर साहेब की आता ही जी दुधाची हाताळणी हा जो तुम्ही विषय घेतला, तर दुधाची हाताळणी करताना काही विशिष्ट गोष्टीवर लक्ष आपल्याला केंद्रित करावं लागतं का? त्या गोष्टी कोणत्या आहेत ते जर आम्हाला आमच्या दुधाबद्दलांना सांगितलं तर ते अधिक फायदेशीर ठरेल.
1: तर यामध्ये आहेत दुधाचे संकलन, दूध थंड करणे, दुधाची वाहतूक, दूध प्रक्रिया, दुधाचे वितरण.
0: बरं बरं बरं बरं. तर ह्या ज्या आहेत ह्या बाबी हाताळताना आपण लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. आता डॉक्टर साहेब आपण ह्या ज्या बाबी इतक्या पाहिल्या तर याच्यामध्ये आपल्याला स्वच्छ जे दूध उत्पादन आहे त्याच्यासाठी काही आपल्याला टिप्स देता येतील का की बाबा स्वच्छ दूध उत्पादन आपल्याला जे करणं आपण आज आवश्यक आहे आणि ह्या सर्व बाबी ज्या पाहिल्या आपण याच्यामध्ये संक्षिप्त सार म्हणून आपल्याला काही टिप्स आपल्याला सांगता येतील का ज्याच्यामुळे दूध स्वच्छ निर्माण होईल?
1: हो सांगता येईल ना. यामध्ये जनावरांची स्वच्छता, दूध दोहकाची स्वच्छता, दोहन थळाची स्वच्छता, भांड्याची किंवा साधनाची स्वच्छता, दूध दोहन करताना स्वच्छतेबाबत घ्यावीची काळजी, वातावरणाची स्वच्छता.
0: बरोबर आहे.
1: तसंही आपला देश कृषी उत्पादनात प्रथम क्रमांकावर असून परदेशी बाजारपेठ काबीज करणे आवश्यक झाले आहे. शुद्ध दुधाची निर्मिती करणे आवश्यक आहे. असे केल्यास स्वावलंबन व आर्थिक विकास आणि आरोग्य निर्मितीसाठी काळपरत्वेत्व निवांत गरज आहे.
0: बरं बरं बरं. अतिशय चांगली माहिती डॉक्टर साहेब आपण दिली. शेतकरी बंधूंनो आपण पाहतोय की बाबा दूध हे पूर्ण अन्न आपण ज्याला म्हणतो आणि त्याला अमृताची सुद्धा उपमा दिली जाते. परंतु जर आपलं दूध स्वच्छ नसेल तर हेच अमृत शक्य आहे की आपल्याला ते विष म्हणून कधी कधी स्वीकारण्याचं काम पडू शकते. जर आपण दूध उत्पादनाच्या संदर्भामध्ये उत्पादकता वाढीसाठी प्रयत्न करतो तर स्वच्छ उत्पादनासाठी सुद्धा आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. तर शेतकरी बंधूंनो आपण जी चर्चा करतो डॉक्टर साहेब की जे दूध स्वच्छ दूध उत्पादनासाठी आपण बोलतो आहोत तर हे जे दूध स्वच्छ उत्पादन करण्याकरता जनावरांचा जो गोठा असतो त्या गोठ्यामध्ये पण काही विशेषतः आपल्याला काळजी घ्यावी लागते का की गोठ्यामधून सुद्धा बऱ्याच वेळा दूध अस्वच्छ होण्यासाठी आपल्याला कारणीभूत असतं का? तर हे गोठ्याचा काय संबंध स्वच्छ दूध उत्पादनासाठी आहे त्याच्यावर थोडा प्रकाश टाका.
1: यामध्ये मला एक सांगावं वाटते की जनावरांचे गोठे नेहमी स्वच्छ ठेवावेत, नियमित शेणपाणी करून झाडून साफ ठेवावेत.
0: बरं.
1: विशेष करून दूध काढण्यापूर्वी गोठ्यातील शेण, मलमूत्र व काडी कचरा काढून साफ करावे.
0: बरं.
1: गोठ्यामध्ये डास, गोचिड, माशा यांचा उपद्रव होऊ नये म्हणून जनावरे चारण्यास सोडल्यानंतर गोठा साफ करून त्यात फिनाइल मिश्रित पाणी शिंपडावे. मॅलेथियनचे 0.1% द्रावणांची फवारणी अधूनमधून करावी. ही फवारणी सकाळचीच घ्यावी म्हणजे दिवसभर उग्रवास निघून जातो. व मगच जनावरे बांधावी. गोठ्याच्या भिंती पक्क्या असल्यास त्याचा वर्षातून 1-2 वेळेस चुना लावावा. गोठा व आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा. गोठ्यात नेहमी खेळती हवा असावी म्हणजे दुर्गंधी राहत नाही. सांडपाण्याच्या नाल्या नियमित उपसून घ्याव्यात. त्यामध्ये फवारणी घ्यावी. दूध काढताना व दूध काढण्यापूर्वी 1-2 तास अगोदर कुट्टी, भुसा, मुळघास इत्यादी गोठ्यात आणू नयेत. नसता हवे त्याचे कण दुधात पडतात व दूध घाण दिसेल.
0: बरोबर आहे. बरोबर. म्हणजे हे किती मोठा याच्यामध्ये या गोठ्याचा आणि स्वच्छ दूध उत्पादनाचा फरक आहे की त्याच्यामध्ये असणारे विविध ज्या स्वच्छतेच्या बाबी आहेत त्याच्यामध्ये असणारे कीटक असो किंवा त्याच्यामध्ये घाण असो तर हे सगळं आपल्याला त्याच्यामध्ये स्वच्छता
1: कारणीभूत होऊ शकते
0: आणि शिफारसी रसायने तुम्ही सांगितली योग्य वेळी आणि मार्गदर्शनाखाली वापरली तर गोठ्या जर स्वच्छ असेल तरच दूध आपलं
1: चांगलं.
0: तर डॉक्टर साहेब जसं गोठ्याचं आपलं दूध स्वच्छ दूध उत्पादनाशी संबंध आहे तसं हे जी दूध ज्या भांड्यात आपण काढतो तर ही दूध काढण्याची जी भांडी आहेत याचा स्वच्छ दूध उत्पादनाशी कसा संबंध येतो आपण कोणत्या काळजीच्या संदर्भात घ्यायला पाहिजे विशेषतः भांड्याच्या संदर्भामध्ये?
1: बरोबर. तर यामध्ये बरेच लोक दूध काढण्यापूर्वी बकेट किंवा मोठ्या तोंडाच्या गुंड्या वापरतात. केव्हा केव्हा पत्र्याचे तयार केलेले डबे वापरतात.
0: बर
1: दूध साठवून संकलन केंद्रावर नेण्यासाठी तर सर्रास टिनाच्या पत्र्याचे डबे वापरतात. या डब्याच्या तळाच्या व उभ्या जोडामध्ये असंख्य घाण असते. पूर्वीच्या दिवसाच्या दुधास अंश वाढलेला बसलेला असतो. अशा ठिकाणी जीवाणूची वाढ भरमसाठ होते.
0: बरोबर.
1: मोठ्या तोंडाच्या भांड्यात बाहेरून कचरा घाण शिरण्यात जास्त वाव असतो. लहान तोंडाच्या भांड्यात बाहेरून कचरा घाण शिरण्यात जास्त वाव नसतो. त्यासाठी लहान तोंडाची जर्मन किंवा स्टेनलेसची भांडी दूध काढण्यासाठी व साठवण्यासाठी व वाहतुकीसाठी वापरावीत.
0: म्हणजे आपण असं म्हणतो की लहान तोंडाची मोठ्या तोंडापेक्षा लहान तोंडाची. बरोबर.
1: तर ही भांडी धुण्यासाठी सोपी असतात. भांडी धुण्यासाठी नेहमी स्वच्छ पाणी वापरावे. सोड्याचा वापर करावा. भांडी गरम व थंड पाण्याने धुवून उघडी ठेवून उन्हात वाढवावी.
0: बरोबर.
1: नंतरच ती वापरावी.
0: असं असं असं. तर मग आता आपण तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या पण किती याचा महत्व की जसं आपण मोठ्या तोंडाची जर भांडी ठेवली तर बऱ्याच वेळा तिथे जीवाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात
1: होतो
0: आणि पूर्वीच्या दुधाचे अंश तिथे राहिले तर तिथे मोठ्या प्रमाणामध्ये जीवाणूंचा प्रादुर्भाव हानिकारक जीवाणूचा प्रादुर्भाव. बरोबर आहे. जसं आता या भांड्याचा स्वच्छ उत्पादनाशी संबंध आहे तसा पाणी पुरवठा आणि जनावराला जे खाद्य देतो आपण याचाही स्वच्छ दूध उत्पादनाशी संबंध आहे का? आणि आहे तर कशा पद्धतीने आपण त्या गोष्टी पाळल्या पाहिजे?
1: यामध्ये काय होते की या व्यवसायामध्ये जनावरांना पिण्यासाठी, जनावरांना धुण्यासाठी, गोठे धुण्यासाठी, भांडे धुण्यासाठी भरपूर पाणी लागते.
0: बरोबर.
1: पिण्यासाठी जे पाणी आपण वापरतो ते शुद्ध व ताजे व भरपूर असावे. साचलेली डबकी, घाणेरडी तळी, उपसा नसलेल्या विहिरीचे पाणी वापरू नये. यासाठी नदी, स्वच्छ तलाव, हापसा, चांगल्या विहिरीचे गोड पाणी वापरावे.
0: बरोबर.
1: पिण्याच्या पाण्याचा हौद व त्याचा परिसर स्वच्छ व शक्यतो कोरडा ठेवा. हौदास अधूनमधून चुना लावा. हौदाजवळ चिखल व घाण होऊ नये. त्याचप्रमाणे जनावरांचे खाद्य दर्जेदार व पौष्टिक खुराक द्यावा.
0: बरोबर.
1: तो समतोल असावा.
0: असं असं.
1: बुरशी आलेली कुजलेली वैरण वापरू नये. दूध काढण्यापूर्वी व काढताना कोबीचे पाने, कांदे, लसूण याची पाने, मूळ घास ही इत्यादी उग्र वास येणारी खाद्य जनावरांना देऊ नये.
0: बरोबर.
1: नसता दुधात या पदार्थाचा वास लागून प्रत खराब होते.
0: अरे वा, म्हणजे अतिशय चांगली माहिती आपण दिली. आपण असं म्हणून राहिला की जर आपण त्याच्यामध्ये शुद्ध पाणी, जसं तुम्ही म्हटलं की जसं आपल्याला पाणी शुद्ध हवं आहे तसं आपण दुधाळ जनावरांना सुद्धा जे स्वच्छ पाण्याचा जर पुरवठा केला तर त्याच्यामध्ये पाण्याचा अंश दुधामध्ये असतो तर त्या पाण्याचा पण परिणाम स्वच्छ दूध उत्पादनावर होतो. दुसरी बाब आपण अतिशय चांगली सांगितली की खाद्य जे आहे विशेषतः उग्र वास असणारे जे आहे, लसण आहे,
1: कांदा आहे,
0: तर कधी कधी आपल्याला बऱ्याच वेळा असं जाणवतं की दुधाला वास येतो आहे तर तो या खाद्यामुळे आपल्याला जाणवतो. तर ह्या जर आपण काळजी घेतली तर दूध हे स्वच्छ होऊ
1: शकतं.
0: तर डॉक्टर साहेब आता असं सांगा की बघ साठवणूक ही दुधाची आपल्याला
1: आवश्यक आहे.
0: आता या साठवणुकीमध्ये सुद्धा दुधात दूध जे आहे अस्वच्छ होऊ शकते का? आणि मग ही साठवणूक आपल्याला कशा पद्धतीने करायला पाहिजे की ज्याच्यामुळे दूध हे स्वच्छ राहणं गरजेचं आहे
1: हे
0: आपण जर गृहित धरलं तर मग साठवणूक कशा पद्धतीची असावी आपली?
1: दुधाची साठवणूक जसं आपण दूध काढणे झाल्याबरोबर दूध पांढऱ्या व पातळ स्वच्छ कापडातून गाळून घ्यावे. मोठ्या भांड्यात साठवून झाकून ठेवावे म्हणजे त्यात झुरळ, माशा, काडी कचरा पडणार नाही. दूध थंड ठिकाणी ठेवावे म्हणजे दुधाचे तापमान वाढणार नाही.
0: बरोबर.
1: नसता दुधाचे तापमान वाढून दुधात जे काही जीवाणू असतील त्याची वाढ होण्यास मदत होते व जीवाणू दुधातील शर्करेवर क्रिया करतात व दूध आंबट होते.
0: बरोबर.
1: असे दूध तापवले असता फुटते किंवा नासते.
0: बरोबर. म्हणून आपल्याला साठवणूक जी आहे ती फार आवश्यक आहे, व्यवस्थित करणं आवश्यक आहे. अतिशय चांगली माहिती आपण दिली. पण डॉक्टर साहेब याच्यामध्ये आपल्याला सारांश रूपाने काही सांगता येईल का की याच्यामध्ये एक दोनच फक्त बाबी अशा की जर तुम्ही स्वच्छ दूध करायचं असेल उत्पादन तर याच्यासाठी एक दोन गोष्टी काही सांगते?
1: तर यामध्ये आपल्याला असं करता येईल की निरोगी जनावर असावे, गोठा स्वच्छ ठेवावा.
0: बरोबर आहे. आणि
1: दिवसभर सूर्यप्रकाश
0: सुद्धा आपल्याला खेळता,
1: सूर्यप्रकाश व्यवस्थित असायला पाहिजे, हवा खेळती असायला पाहिजे, पाणी पाजा शुद्ध आणि ताजे.
0: तर ह्या सगळ्या बाबी डॉक्टर साहेब आपण ज्या सांगितल्या ह्या जर आपण पाळल्या तर नक्कीच आपलं दुधाचं उत्पादन जे आपलं चांगलं आहे ते स्वच्छ दूध उत्पादनामध्ये त्याच्यामध्ये होईल. तर ही जी माहिती आपल्याला डॉक्टर साहेबांनी या ठिकाणी सांगितली अतिशय चांगल्या प्रकारची माहिती ज्याच्यामुळे आपण स्वच्छ दूध उत्पादनाच्या संदर्भामध्ये फायदा घेऊ शकतो याबद्दल मी स्वरांच्या वतीनं आणि आपणाच्या वतीनं पुन्हा एकदा डॉक्टर साहेबांचे आभार मानतो. नमस्कार.

राम कृष्ण हरी। सुंदर असणं आणि सुंदर दिसणं, सुंदर असणं आणि सुंदर दिसणं यात खूप फरक आहे। सुंदरता जर पारड्यात मोजता आली असती तर दिसणाऱ्या सौंदर्यापेक्षा असणाऱ्या सौंदर्याचं पारडं नक्कीच जड भरलं असतं। पण विडंबना बघा काय आहे ना, लोकांना चेहरा, रंग, पेहराव या दिसणाऱ्या बाबीच जास्त आकर्षित करतात आणि त्या व्यक्तीचा स्वभाव, तिची मनमिळावू वृत्ती, आपुलकी या सगळ्या गोष्टी नकोच वाटतात आणि कदाचित दुर्लक्ष सुद्धा होतात। म्हणून मग प्रश्न पडतो, दिसणारे सौंदर्य चांगलं की असणारे सौंदर्य? तरी कालांतराने स्वभावाचं सौंदर्य हे लक्षात येऊ लागतं आणि नंतर हे सौंदर्य चिरकाल स्मरणात अंकित होऊन जातं। राम कृष्ण हरी।

श्रोतेहो नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ मनभावन 90.8 FM. आरचे शुभांगी सोबत शुभदिन आयोरे मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आज 23 ऑगस्ट हा दिवस भारतीय अंतराळ संशोधन आणि मानवी हक्कांच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला गेलाय. राष्ट्रीय अंतरिक्ष दिवस 23 ऑगस्ट 2023 रोजी भारताच्या चांद्रयान 3 ने चंद्राच्या अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या दक्षिण ध्रुवावर आपलं पाऊल ठेवलं होतं. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत जगातील पहिला देश बनला होता. या ऐतिहासिक यशाची आठवण म्हणून भारत सरकारने 23 ऑगस्ट हा दिवस दरवर्षी राष्ट्रीय अंतरिक्ष दिवस म्हणून साजरा करण्याचं घोषित केलं. गुलामगिरी नष्टीकरण आणि तिच्या स्मृतीचा आंतरराष्ट्रीय दिन. युनेस्कोतर्फे मानवी स्वातंत्र्य, समानता आणि मूल्यांचं रक्षण करण्यासाठी आजचा दिवस जगभर पाळला जातो. श्रोतेहो, आज हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात सुंदर अभिनेत्रीचा वाढदिवस आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा जगतातील दिग्गजांचा जन्मदिवस आहे. सायरा बानू हिंदी सिनेसृष्टीच्या सुवर्णकाळातील अत्यंत गाजलेली लावण्यवती आणि कसदार अभिनेत्री सायरा बानू आज त्यांचा वाढदिवस साजरा करत आहे. ट्रॅजेडी किंग दिलीप कुमारजी यांच्यासोबतची त्यांची जोडी आणि त्यांचं प्रेम आजही चित्रपटसृष्टीत कौतुकानं आठवलं जातं. कोबे ब्रँट बास्केटबॉल जगतातील ब्लॅक मंबा म्हणून ओळखला जाणारा, अथांग मेहनतीच्या जोरावर जगावर अधिराज्य गाजवणारा महान अमेरिकन खेळाडू कोबे ब्रँट यांची आज जयंती. आजचा मनभावन सुविचार. जिथं पोहोचणं सर्वांना अशक्य वाटतं तिथे पोहोचण्याचा ध्यास घेणं म्हणजेच खरी ताकद. अपयश ही यशाची शेवटची पायरी नसते तर ती यशाच्या दिशेने पडलेलं एक नवीन आणि परिपक्व पाऊल असतं. आणि आजची बोधकथा 2019 गोष्ट आहे. संपूर्ण भारत देश रात्री 2 वाजता TV स्क्रीन समोर बसला होता. इस्रोचं चांद्रयान 2 चंद्रावर उतरणार होतं, पण दुर्दैवानं अगदी शेवटच्या 2 मिनिटात चंद्राच्या पृष्ठभागापासून अवघ्या 2.1 किलोमीटर अंतरावर असतानाच विक्रम लँडरचा संपर्क तुटला आणि ती मोहीम अपूर्ण राहिली. त्या रात्री इस्रोचे प्रमुख आणि संपूर्ण देशातील जनता हळहळली. पण आपल्या वैज्ञानिकांनी हार मानली नाही. त्यांनी रडण्यात वेळ वाया घालवला नाही, तर चंद्रयान 2 मध्ये काय चुका झाल्या याचा बारीक अभ्यास केला. त्यांनी 4 वर्ष अहोरात्र कष्ट केले, प्रत्येक तांत्रिक त्रुटी सुधारली आणि 23 ऑगस्ट 2023 रोजी चंद्रयान 3 ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरून इतिहास रचला. भारताचा तिरंगा चंद्रावर दिमाखात फडकला. श्रोते हो, आयुष्यात अपयश कधी आलं तर खचून न जाता अपयशाची भीती बाळगण्यापेक्षा त्यातून धडा घेऊन पुन्हा ताकदीने उभं राहिलं तर यश नक्कीच तुमचंच असेल. आणि आजची बोधकथा. तेव्हा श्रोते हो, 23 ऑगस्टचा हा रविवार आपल्याला सांगतो.

मी अंतराळा एवढी मोठी पहा आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रामाणिक मेहनत करा. खरी शुभता कोणत्याही ग्रहात नसते, ती आपल्या आत्मविश्वासात असते. जोपर्यंत तुमचा स्वतःवर विश्वास आहे तोपर्यंत ईश्वराने दिलेला प्रत्येक दिवस हा शुभच असतो. ऐकत रहा शुभदिन आयोरे आरजे शुभांगीसोबत फक्त आणि फक्त रेडिओ मनभावन 90.8 FM वर. ऑलवेज हार्ट टचिंग.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहोत गोष्टी मृत्यूपत्रांच्या, कायदा इतिहास आणि वारसा नियोजन यांचा रंजक प्रवास. जगप्रसिद्ध व्यक्तींची मृत्यूपत्रे, ऐतिहासिक घटना, गाजलेले न्याय निर्णय आणि त्यातून मिळणारे महत्वाचे कायदेशीर धडे हे घेऊन आपण दर आठवड्याला भेटणार आहोत ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांना. महेंद्रजी, खूप खूप स्वागत आहे तुमचं रेडिओ विश्वासवर.
1: नमस्कार.
0: आजची गोष्ट आहे जगातील महान नाटककार विल्यम शेक्सपियर याची. सन 1616 मध्ये आपल्या निधनाच्या काही आठवडे आधी शेक्सपियर यांनी आपलं मृत्यूपत्र तयार केलं. हे मृत्यूपत्र आजही कायदेतज्ञ, इतिहासकार आणि साहित्य अभ्यासकांसाठी आकर्षणाचा विषय आहे. पण त्याचे कारण त्यांच्या संपत्तीपेक्षा सुद्धा वेगळं आहे बरं का. शेक्सपियर यांच्या मृत्यूपत्रात एक अशी ओळ आहे की जी 400 वर्षांनंतरही चर्चेत आहे. त्यांनी आपली पत्नी एन हॅथवे यांना मृत्यूपत्राद्वारे फक्त त्यांच्या वापरातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोत्तम पनंग दिला होता. आता तुम्ही म्हणाल एवढ्या मोठ्या साहित्यिकाने पत्नीला फक्त एक पलंगच दिला का. याबाबत इतिहासकारांची वेगवेगळी मते आहेत. काहींच्या मते हा अपमान होता, तर काहींच्या मते त्या काळी घरातील सर्वोत्तम पलंग पाहुण्यांसाठी राखीव असे आणि दुसरा सर्वोत्तम पलंग हा पती पत्नीच्या वैवाहिक आयुष्याशी निगडित भावनिक मूल्य असलेला पलंग होता. खरं कारण काहीही असो, पण या एका वाक्यामुळे शेक्सपियर यांचे मृत्यूपत्र इतिहासातील सर्वाधिक चर्चिलेल्या मृत्यूपत्रांपैकी एक बनले आणि यातून एक महत्वाचा धडा मिळतो. मृत्यूपत्रातील प्रत्येक शब्द हा महत्वाचा असतो. कधी कधी एका वाक्यामुळे गैरसमज निर्माण होऊ शकतात. तर यातूनच मला प्रश्न पडलाय एकबोटे सर, मृत्यूपत्रात भावनिक मूल्य असलेल्या वस्तूंचा सुद्धा उल्लेख करता येतो का.
1: अर्थातच, नक्कीच करता येतो. मृत्यूपत्रात केवळ जमीन, घर किंवा बँकेतील रकमेचाच नव्हे तर दागिने, पुस्तके, स्मृतीचिन्हे, कौटुंबिक वारसा असलेल्या वस्तू किंवा भावनिक दृष्ट्या महत्वाच्या वस्तू, अगदी पाळीव प्राणी सुद्धा कोणाकडे जातील याचा उल्लेख करून त्या बाबतीत निर्देश हे मृत्यूपत्रात लिखित स्वरूपात देता येतात.
0: क्या बात आहे. श्रोतो, पुन्हा भेटूया नवीन गोष्टीसह आणि नव्या कायदेशीर धड्यासह ऍडव्होकेट महेंद्र एकबोटे यांच्या बरोबर गोष्टी मृत्यूपत्रांच्या. संपर्क लीगल शिल्ड 7385 340 454.

0: सर्वांभोवती भगवत दर्शन.
1: आपण बघितलेलंच आहे की आपल्याला भोगावी लागणारी दुःख निवारण्याचा, त्यांचा प्रतिकार करण्याचा आपण कितीही आटापिटा केला तरी देखील आपलं अधिकांश आयुष्य दुःखांनी भरलेलंच राहतं यात शंका नाही. आमच्या पक्षीही दुःख खरोखरच अनंत आहेत असं म्हटलं तरी चालण्यासारखं आहे. मानव अनादि काळापासून ती दूर करण्याची, त्यावर उपाय योजण्याची धडपड करत आला आहे, पण सगळं काही आजही जसंच्या तसं आहे हे उघडच आहे. या दुःखावर मात करण्याचे आपण जितके जितके उपाय शोधून काढतो तितकी तितकी आपल्या या जगात आणखी कितीतरी दुःख गुप्तपणे दडून बसली आहेत असं आपल्याला आढळून येतं. आपण हेही बघितलं आहे की ह्या सगळ्या दुःखांवर एकमेव तोडगा म्हणजे ईश्वर होय अशी सर्व धर्मांची सांग आहे. सर्वच धर्म आपल्याला कंठरवानं सांगत असतात की आपण आजकालच्या व्यवहारपटू लोकांचं ऐकून हे जग आहे तसंच खरं मानून ते कवटाळलं तर मग आपल्या कपाळी दुःखाखेरीज आणखी काहीच असणं शक्य नाही. ह्याबरोबरच सर्व धर्म ठामपणे अशीही घोषणा करत असतात की हे जगच सर्व काही नाही, ह्या जगाच्या पलीकडे आणखी काहीतरी विद्यमान आहे. या पाच इंद्रियांच्या कोंडीत सापडलेलं जीवन, ह्या पंचभौतिक जगताच्या शिवारात घुटमळणारं जीवन म्हणजे काही अवघं जीवन नव्हे. खऱ्या अनंत जीवनाचा तो फक्त लहानसा तुकडा आहे. अथांग अपार जीवन समुद्राच्या पृष्ठभागावरील तो अगदी वरवरचा फेस आहे. त्याच्या मागे त्याच्या पलीकडे ज्यात दुःख आणखीच निराळ होतात, वेदांती त्यालाच ब्रह्म म्हणतात. दुःखाच्या तावडीतून सुटण्याचा एकमेव मार्ग म्हणजे हे दुःखमय जगत ओलांडून त्याच्या पलीकडे जाणं हाच होय. हा धर्मांनी दिलेला कानमंत्र ऐकून पहिल्या प्रथम तरी आपल्याला असंच वाटतं की हे सगळे धर्म आपल्याला आत्महत्या करायला सांगत आहेत, त्यासाठी ह्या जीवनाचा त्याग करावा लागेल, म्हणजेच जगण्याचं थांबवावं लागेल. या उत्तरावरून मला त्या एका जुन्या गोष्टीची आठवण होते. एका झोपलेल्या माणसाच्या डोक्यावर एक डास बसला. तो डास मारण्याच्या इराद्यानी त्या माणसाच्या एका मित्रानं त्याच्या डोक्यावर असा एक तडाखा लावला की त्याने तो डास आणि तो झोपलेला माणूस दोघांचीही इतिश्री झाली. आमच्या जीवनातील दुःखावर धर्मांनी सुचवलेला उपायही अशाच प्रकारचा वाटू लागतो. आमचं आयुष्य अनिष्टांनी भरलेलं आहे, हे जग दुःखांनी पुरेपूर भरलेलं आहे हे अगदी खरं आहे, आणि जगाची ओळख पटण्यापुरतं पुरेसं आयुष्य ज्याला लाभलेलं आहे असा कुणीही या सत्याचा इन्कार करणार नाही. पण ह्यावर जगातील धर्मांनी उपाय काय सुचवला आहे? ते म्हणतात हे जग काहीच नाही, या जगाच्या पलीकडे असं काहीतरी आहे की तेच वस्तुत सत्य आहे. मुश्किल आहे ती इथेच. हा अघोरी उपाय आमच्या सर्वस्वावर वरवंटा फिरवणारा असतो. असा कसा हा उपाय? ह्याला उपाय कसं म्हणता येईल? मग काय सुटकेचा काहीच मार्ग नाही? त्यावर वेदांत म्हणतो की हे सगळे धर्म जो उपाय सुचवत आहेत तो अगदी बरोबर आहे, फक्त तो नीट समजून घ्यायला हवा. पुष्कळदा तो चुकीने समजला जातो, कारण त्यांना काय म्हणायचं आहे हे ते धर्म नीट स्पष्टपणे सांगत नाहीत. आपल्याला जर खरोखर कशाची आवश्यकता असेल तर ती म्हणजे हृदय आणि मेंदू या दोहोंच्या संमिलनाची.

हृदय अर्थातच फार श्रेष्ठ गोष्ट आहे. जीवन उंचावणाऱ्या थोर प्रेरणा हृदयामधूनच पुरत असतात. नुसतीच बुद्धी हृदय मुळीच नाही, ह्यापेक्षा मुळीच बुद्धी नाही पण थोडं तरी हृदय आहे हे मी हजारदा पसंत करीन. ज्याला हृदय आहे त्याला जीवन शक्य आहे, प्रगती शक्य आहे. पण ज्याला नुसता मेंदूच आहे, हृदय मुळीच नाही, तो शुष्कतेच्या शापानी मरतो. पण त्याबरोबर हेही तितकंच खरं की जो केवळ आपल्या हृदयानेच चालवला जातो त्याच्यावर बरीच अरिष्ट ओढवतात, कारण त्याच्याकडून वेळोवेळी चुका होण्याची फार संभावना असते. म्हणूनच आपल्याला हृदय आणि बुद्धी या दोहोंची एकजूट हवी आहे, त्यांचा संयोग हवा आहे. माझ्या म्हणण्याचा अर्थ असा नाही की माणसानं आपल्या हृदयाची बुद्धीशी तडजोड करावी किंवा बुद्धीची हृदयाशी तडजोड करावी, तर प्रत्येकाच्या ठाई अनंत हृदय आणि भावना असोत आणि त्याचबरोबर अनंत प्रमाणात बुद्धी आणि विचारशक्तीही वसो.

के पन्ना। बात अथागता, आरोपांमध्ये या दाखविले जाते तथ्य काही नमुने घेऊन विपश्यना करणाऱ्यांची हे नमुने विपश्यनेमुळे थंडगार झाले असतात आपल्याच कोशात असे दाखवले गेले। विपश्यना हे मारक गतीसाठी आणि प्रगतीसाठी असेही म्हटले गेले, परंतु दोष विपश्यनेचा आहे की चुकीची विपश्यना करणाऱ्यांचा हे नाही तपासले कुणीही विवेकाने। खरे तर विपश्यना म्हणजे एकाग्रता, ज्ञानासाठीची एकाग्रता। पूर्ण एकाग्रतेतून ज्ञान आकळते आणि विचार प्रसवते, अशी सृजनात्मक अशी सृजनात्मकता म्हणजे विपश्यना। विपश्यना ध्येय नव्हे, साधन आहे, मार्ग आहे, हे विसरतात बरेच। विपश्यनेने साध्य होते कर्मकांड विरहित सम्यक समाधी, जिच्यात असते विवेकी चिकित्सा आणि प्रज्ञाशील करुणा। करत होते बाबासाहेब सलग 18 तास अभ्यास किंवा 24 तासांपैकी 21 तास अभ्यास, ही ज्ञान साधनेची एकाग्रता म्हणजे एक प्रकारे विपश्यनाच होय। त्यातूनच फुलारली सम्यक समाधी आणि दुःखितांचे वंचितांचे अश्रू पुसणारी कार्यप्रवण करुणा विस्तारित राहिली बाबासाहेबांची। बाबासाहेब देत असत अतिशय महत्व शीलाला, त्यामुळे त्यांच्या चारित्र्याकडे अंगुली निर्देश करण्याची हिंमत नाही होऊ शकली त्यांच्या निंदकांचीही। बाबासाहेबांच्या या एकाग्रतेत कर्मकांड नाही, नाही अंधश्रद्धा। विपश्यनेचे नमुने बसतात डोळे मिटून आणि मागतात कल्पनेतल्या देवाला, हे ईश्वरा मला अमुक दे, हे ईश्वरा मला तमुक दे, हे ईश्वरा मला बंगला दे, हे ईश्वरा मला गाडी दे, हे ईश्वरा माझा अमुक आजार नाहीसा होऊ दे। ही लोभी भिक्षेकरी वृत्ती विज्ञानापासून दूर आहे। तशी विशिष्ट प्रकारच्या पाहण्यापासून निरीक्षणापासून दूर आहे, त्यामुळे हे नमुने बसतात विपश्यनेला पण करतात कर्मकांड आणि धरतात अंधश्रद्धा आणि होतात धर्मांध। त्यामुळे हे नमुने विपश्यनेचे कसे म्हणणार? नावे ठेवणारे विपश्यनेला करीत नाही विपश्यना कधीच, होत नाहीत एकाग्र। निरीक्षणाअभावी न पाहता न तपासता घेतात अधिकार फक्त टीका करण्याचा अविवेकाने स्वतःकडे। बा तथागता, ज्ञान संवर्धनासाठी तसेच भयवृत्तीला पिटाळण्यासाठी तू निरीक्षणातून एकाग्र होण्याचे सांगितले। एकाग्रतेसाठी श्वास ही बाब महत्वाची। प्रतिक्षण नाकावाटे हवा जाते शरीराच्या आत, ऑक्सिजन घेऊन धुंडाळते शरीरातील कार्बन डायऑक्साइड आणि फेकते नाकावाटे बाहेर, यालाच म्हणतात श्वासोच्छवास। निसर्ग नियमाप्रमाणे श्वास घेणे आणि श्वास सोडणे ही क्रिया संपूर्ण जैवविविधतेमध्ये सातत्याने आहे सुरू। हवा येणे आणि जाणे या क्रियेला पाहणे अशी क्रिया जोडली तर सुरू होतो प्रवास एकाग्रतेचा। परंतु हवा घेणे आणि सोडणे या व्यतिरिक्त पाहण्याची क्रियाच होताना दिसत नाही, म्हणून आहे अभाव एकाग्रतेचा, म्हणून निर्माण होते अडाणीपण, आंधळेपण आणि भयग्रस्तता बेसावध वृत्तीमुळे। नाकावाटे शरीरात जाणारी हवा पूर्वी ते ऑक्सिजन प्रत्येक पेशीला, त्यामुळे राहते जिवंत प्रत्येक पेशी। नाही मिळत ऑक्सिजन ज्या पेशींना त्या पेशी करतात रोग धारण, कर्करोगासम। शरीरात जाणारा प्रत्येक श्वास आणि सोबतचा ऑक्सिजन इतका महत्वपूर्ण शरीरातील चेतनेसाठी म्हणजेच जिवंत राहण्यासाठी। या श्वासाचे निरीक्षण म्हणजे शरीरातल्या प्रत्येक बदलाची नोंद। ज्ञान संवर्धक शरीर बनले समुच्चयाने, पेशी पेशींच्या आणि पेशी कणाकणाने अणुरेणूने परमाणूने। कायानुपश्यना
संपूर्ण निरीक्षण शरीराचे तटस्थतेने आकलनासह शरीरातील बदलांच्या संवेदना आहेत कशा कळते आम्हा सूक्ष्म निरीक्षणाने आणि एकाग्रतेने. ही एकाग्रता साधली जाते आनापान सतीने म्हणजेच पाहण्याने श्वास.

0: नवरा गावात आणखी दोन व्यक्ती खास लक्षात राहिल्या. एक सुशिक्षित वेडा आणि एक नागबाबा. हा सुशिक्षित वेडा त्याच्या घरासमोरच्या व्हरांड्यात सकाळपासून रात्रपर्यंत चक्रा मारायचा. येणाऱ्या जाणाऱ्याशी बोलायचा, शिव्या घालायचा, बोलायचा. एक दिवस आम्ही त्याच्या घरासमोरून जात होतो तर तलाठ्याने भरभर चालायला सांगितले. कारण विचारले तर म्हणाला, यहां वो पागल है ना, वह आपका समय बर्बाद करेगा. एवढ्यात त्या वेड्याला आम्ही दिसलो आणि तो आम्हाला उद्देशून आरडाओरडा करू लागला.
1: ओ बाबू लोग, आओ हमारे घर की चाय पीके जाओ. ना मत कहना, देखना मैं बहुत अच्छी चाय बनाता हूं. जाना मत, नहीं तो मैं शिकायत करूंगा आप सब लोगों की. आपकी नौकरी से आपको निकाल दूंगा. इंदिरा गांधी, नेहरू, जवाहरलाल, बहादुर सबको बताऊंगा. आज लोग, सरकारी लोग गरीबों के घर की चाय नहीं पीते, मैं शिकायत करूंगा.
0: लगबगीनं चालणाऱ्या आणि आम्हाला पळायला लावणाऱ्या तलाठ्याला मी थांबवलं. तो वेडा जे काही बोलत होता त्याने माझी उत्सुकता वाढवली. तो कदाचित वेळ वाया घालवेल, पण त्याच्याकडे बोलण्यासारखं आणि आपल्याला ऐकवण्यासारखं काहीतरी निश्चित आहे असं मला वाटायला लागलं. यहां थोडा रुकना है म्हणून माझा निश्चय मी जाहीर केला. तेव्हा माझे मित्र आणि आदरणीय तलाठी साहेब यांना थांबण्याशिवाय कोणताच पर्याय नव्हता. आम्ही वळलो आणि त्या वेड्याच्या घराच्या कुंपणात शिरायला लागलो. तेव्हा तलाठी हळूच म्हणाला,
2: साहब यहां वक्त बर्बाद मत करना, इस पागल को तो बनवने की बड़बड़ाने की बहुत आदत है.
0: मी तलाठ्याला ऐकून न ऐकल्यासारखं केलं. त्या वेड्याला भेटायला मी उत्सुक होतो. काहीतरी नवे बघायला आणि ऐकायला मिळणार याची मला खात्री होती. कोणताही माणूस सहजासहजी वेडा बनत नाही, तर समाज त्याला वेडा बनवतो हेही मला सत्तारच्या अनुभवानं कळलं होतं. दुसरं म्हणजे वेड बनायला काही ना काही खोल मानसिक आघात तरी होणं आवश्यक आहे, किंवा मन फारच संवेदनशील असणं हेही महत्त्वाचं मागच्या थोड्याफार अनुभवानं माझ्या लक्षात आलं होतं. वेड्याच्या घरासमोरच्या कुंपणाचा अर्धवट उघडलेला दरवाजा अधिक उघडून आत प्रवेश केला. त्या तुटक्या दरवाजापासून व्हरांड्यापर्यंत 30-40 फुटाच्या छोट्या पायवाटेवरून दोन्ही बाजूला पाहिलं तेव्हा लक्षात आलं की कधी काळी इथं कुणीतरी मोठ्या काळजीनं आणि कष्टानं फुलवलेली बाग असणार. काही झुडपांचा आणि स्वबळावर उभ्या असलेल्या फुलझाडांचा अपवाद सोडला तर ती बाग आता पूर्ण उजाड झाली होती. काळजीपूर्वक पसरलेली माती आणि बागेचा विटांच्या रांगांनी दिलेला मनोहर आकार अजूनही मनात भरत

0: कोणत्या मायाळू डोळ्यांनी केलं असेल कौतुक इथल्या प्रत्येक नवीन पानाफुलाचं आणि रोपाचं. तांबूस जमिनीच्या उदरातून बाहेर पडताना अचानक वात्सल्यपूर्ण डोळ्यांची दृष्टभेद झाली. तेव्हा काय वाटलं असेल त्या पहिल्या तृणपात्याला. व्हरांड्याच्या दोन पायऱ्या चढून वरती आलो तेव्हा तो समोरच स्वागताला उभा होता. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद ओळखू येत होता. वेडेपणाची लहर त्याच्या डोळ्यात सहज दिसून येत होती. आम्ही तिथल्या वेताच्या खुर्च्यांवर बसलो. मी वेड्याकडे पाहिलं. त्याचे कपडे अगदी व्यवस्थित होते. जणू काही कुठल्या तरी कार्यक्रमाला जायला तयार झाल्यासारखे. गंमत म्हणजे त्याचे टायसुद्धा त्याने लावलेला होता. व्यवस्थित भांग पाडून केस चापून चोपून बसवले होते. गोरा पाण, प्रशस्त चेहरा, उंचीपुरी शरीरयष्टी आणि 32-33 वय. चांगल्या कुळातून आला असणार यात शंका नाही.
1: बैठिये साहब, अच्छा किया आप आ गए, नहीं तो मैं डैडी जी पुलिस को कंप्लेंट कर देता आप सब लोगों की. अभी तो गए है यह जीप से, मेरी तो स्पेशल लाइन है कानपुर, लखनऊ और दिल्ली से. कह दे तो अभी बुलाऊ डीजीपी साहब को, नहीं तो जाने दो, बहुत काम होता है उन लोगों को आजकल. वैसे भी उन्होंने आना कम कर दिया है, लेकिन मैं कलेक्टर साहब को कह दूंगा, फिर तो आपकी छुट्टी हो जाएगी. आप भी तो आईएएस बनोगे, कलेक्टर बनोगे, सेक्रेटरी साहब बनोगे, फौरन फौरन बिरन जाओगे, फिर देश की तरक्की होगी.
0: फक्त त्याचं शेवटचं हा हा हा सोडल्यास हा माणूस वेडा वाटतच नाही. त्या शेवटच्या हा हा मध्ये उपहास होता, चीड होती की असह्यता, की त्याच्या वेडेपणाची झलक. त्याच्या अप टू डेट कपड्यांवर माझे लक्ष पुन्हा एकदा गेले. त्याच्या तुलनेनं आमचे कपडेही गबाळेच वाटत होते. पायात बूट घालून तो तयार होता. ते बूटही व्यवस्थित पॉलिश केलेले. हा वेडा कसा या विचाराबरोबरच लक्ष त्याच्या पॅन्टवर गेले. वरपासून खालपर्यंत व्यवस्थित कपडे घातलेला या गृहस्थाच्या पॅन्टची बटणं खालीवर झाली होती. त्याच्या हा हा हा सारखीच त्याची बटणं त्याच्या विचित्रपणाची, वेगळेपणाची आणि पर्यायाने वेडेपणाची खून. तो बोलत होता, आम्ही ऐकत होतो.
1: क्या लेंगे साहब आप, चाय कॉफी ठंडा या गरम? हमारे घर में कोई शर्माने की जरूरत नहीं, आपका ही घर है. बाबू लोग शहर से आते हैं तो इस घर की शोभा बढ़ती है. मेरी माँ इतनी अच्छी चाय बनाती है कि मैं भी 5 स्टार में भी नहीं बनती होगी.
0: त्याने आईचा उल्लेख केला, म्हणजे त्याची आई आत असणार. कशी असेल त्याची आई, कशी सांभाळत असेल ती एवढ्या मोठ्या पण वेड्या मुलाला.
1: अभी आएगी मेरी माँ और आप सब लोगों को देख के वो इतनी खुश हो जाएगी, उसको घर में रौनक अच्छी लगती है. पता नहीं वह अभी तक क्यों नहीं आई, लेकिन कोई घबराने की बात नहीं है. मैं भी फोन करूंगा चीफ मिनिस्टर को, मेरी तो डायरेक्ट लाइन है. हेलो हेलो, यह चीफ मिनिस्टर का बच्चा तो घर में नहीं है, बहुत जनसेवा में व्यस्त लगता है. रुकिए, मैं तो प्राइम मिनिस्टर से बात करवाऊंगा. हेलो मैडम, हेलो हेलो मैडम, अरे पीए साहब, मैडम को लाइन बहुत अर्जेंट है, उनको दीजिए. मेरी मम्मी घर नहीं लौटी है, घर में मेहमान आए है, उनको चाय पिलानी है, जल्दी भेजिए मेरी मम्मी को, वो बहुत अच्छी है. क्या मिसेस गांधी दौरे पे गई है? कोई बात नहीं, मैं भी डीजीआईसी साहब से बात करूंगा. हेलो हेलो, हाजी साहब, मेरी माँ अभी तक घर नहीं लौटी, पता नहीं उसको क्या हो गया है, उसने जल्दी घर आने का वादा किया, ढूंढिए आप उसको, साथ पार्टी में जाना है, मैं तैयार होकर अभी है इंतजार कर रहा हूँ, जल्दी भेज दीजिए मेरी माँ को. मैं डरपोक नहीं हूँ, मैं रोऊंगा नहीं, माँ माँ.
0: तो जोरात रडायला लागला, किंचाळायला लागला. आजूबाजूचे लोक जमा होतील असं वाटलं, पण कुणी घराबाहेर डोकावून सुद्धा पाहिलं नाही. कदाचित हे दररोजचं असावं. त्याच्या वेडेपणाचा अनेक खुणा आता लक्षात येत होता.

0: फोन करताना तो फक्त हातवारेच करत होता, पण तरीही त्याचा सराईतपणा लक्षात येत होता. कधी काळी त्याने फोन वापरला असणार यात शंका नाही. या गावठ्या गावात फोनच्या ताराही नाहीत, मग याला कुणी शिकवलं इतके सगळे बोलायला? केव्हा झाला असेल वेडा आणि का? वेडा रडायचा थांबला आणि आमच्याकडे रोखून पाहू लागला. भीतीची एक सूक्ष्म लहर आरपार गेली. आप लोगों ने मेरी माँ को कहीं छुपाया है? बताइए क्यों छुपाया है? कलेक्टर साहब ने तो बोला था वो वापस आएगी, फिर अब तक क्यों नहीं आई? मेरी माँ को वापस करो, मैं आपको नहीं छोड़ूंगा जब तक माँ मेरी आती नहीं है. वो बहुत अच्छी है, वो सबकी सेवा करती है, सबसे प्यार करती है, गरीबों को मुफ्त में दवा देती है, वो गरीबों को बहुत चाहती है. आप उसको छोड़ दो, छोड़ दो, नहीं तो मैं आपको नहीं छोड़ूंगा, मार डालूंगा मैं आपको, आपका खून पी जाऊंगा. त्याचा आवाज वाढला. आमच्या मनात भीती वाटू लागली. तो वेडा होता यात शंका नाही. तलाठी चुळबुळ करू लागला. इथून चला असं डोळ्याने इशारे करू लागला. मलाही त्या वेड्याची भीती वाटत होती, पण भीतीबरोबरच त्याच्या आईला नेमकं काय झालं हे जाणून घ्यायची प्रबळ इच्छा मनात होती. वेडा अगदी जवळ येऊन जोर जोरात हातवारे करून बोलत होता. त्याचा चेहरा कधी केविलवाना कधी आक्रमक वाटत होता, पण त्याच्या बोलण्याचे सूत्र एकच होते, त्याची आई.
1: मैंने सब लोगों को बताया, कोई भी मेरी माँ को ढूंढ नहीं सकता. कलेक्टर, चीफ मिनिस्टर, प्राइम मिनिस्टर, सब कहते हैं कि कार्रवाई जारी है. ये देखिए सबकी चिट्ठियाँ. एक दिन तो DIG खुद घर आए, लेकिन कहा
2: सब ठीक हो जाएगा. क्या ठीक हो जाएगा?
1: DIG का IG बन गया, लेकिन मेरी माँ मुझे नहीं मिली. मुझे पता नहीं है, आप सब लोगों पे भी कहना है कि ठीक है ना? क्यों, यही कहोगे ना तुम आप लोग सब लोग?
0: वेडा माझ्याजवळ आला आणि सरळ दोन्ही हात माझ्या गळ्याच्या दिशेनं पुढे नेले. निमिषार्थानं मी उडी मारली व्हरांड्यातून बागेत आणि बागेतून रस्त्यावर. माझे सहकारी आणि तलाठी माझ्या आधीच अटकले होते. व्हरांड्याच्या पायऱ्यांवर येऊन वेडा जोर जोरात कोकलत होता,
1: भाग गए साला, मेरी माँ को कोई नहीं ढूंढ सकता. IG, चीफ मिनिस्टर, प्राइम मिनिस्टर, सब लोग झूठ है. डायरेक्ट लाइन पे आप बातें करने से डरते हैं. डरपोक है, सब डरपोक है. सब ने मिला के मेरी माँ को मार डाला मेरी माँ को. माँ.
0: त्याच्या किंचाळण्यानं आसमंत भरून गेला. मोठ्या आवाजात तो रडत होता, ओरडत होता. आजूबाजूचे लोक काहीच न घडल्यासारखे रस्त्यावरून जात येत होते. त्याच्या त्या लहान मुलासारख्या आक्रंदाने मी अस्वस्थ झालो. जत्रेत हरवलेल्या मुलाने आई आई म्हणून टाहो फोडावा तसा तो फोडत होता, पण कुणाचंच लक्ष नव्हतं त्याच्याकडे. कदाचित त्याची आई कुठे आहे याचा कुणालाच पत्ता नसावा, किंवा तिला परत आणणं शक्य नसेल. ती मेली असेल की तिला कोणी मारलं असेल. मुलगा वेडा झाला म्हणून तर नसेल ना त्याची आई त्याला सोडून गेली? की आई सोडून गेली म्हणून हा मुलगा वेडा झाला असेल? काही केल्या त्या वेड्याचं ते ओरडणं माझ्या कानातून जाईना. त्याच्या आयुष्याचं रहस्य जाणणं भाग होतं. तलाठी आधीच माझ्यावर नाराज होता, त्याला विचारणं शक्य नव्हतं. संध्याकाळचं जेवण झाल्यानंतर डांग बंगल्यातल्या नोकरानं आमचे बिछाने लावले. माझ्या कानात त्या वेड्याच्या ओरडण्याचा प्रतिध्वनी अजून घुमत होता. कदाचित प्रवेशद्वाराच्या नोकराला त्या वेड्याविषयी विचारावं म्हणून माझे सहकारी झोपल्यानंतर मी उठलो, हळूच बाहेर पडलो. रात्रीचे 10:30 वाजले होते. भयंकर काळोख. 4-5 किलोमीटरपर्यंतचा गावही अंधारात पूर्ण विरघळून गेला होता. कुठेतरी एखादा दिवा दिसत होता, पण तोही धूसर. रस्त्यावर पूर्ण सामसूम. अपरात्री लुटालूट होण्याची प्रकार, त्यामुळं रात्री कुणीच प्रवास करत नाही त्या रस्त्यावर. डागबंगल्याच्या प्रशस्त आवारातली प्रचंड झाडेही गुपचूप बसली होती. अंधारानं जणू पहारा करण्यासाठी बसल्यासारखं ते सगळे वृक्ष शांत दबा धरून जिथल्या तिथं पाय रोवून उभे होते. मी स्मशान शांतता मनात भीतीची थंडगार वीज निर्माण करत होती. फरशीवरचा माझ्या चपलांचा आवाज जणू ढोल बडवत असल्यासारखे भास होत होता. म्हाताऱ्या नोकराची खोली डाव्या बाजूच्या कोपऱ्यात प्रवेशद्वाराच्या जवळ होती. जावं की न जावं असा विचार करत असतानाच उजवीकडे नजर गेली. कोपऱ्यात छोटीशी जुनी पेटवून कुणीतरी बसलेलं होतं. रिपीट. कोपऱ्यात छोटीशी धुनी पेटवून कुणीतरी बसलेलं होतं. घाबरून मी गारठलो, मागे वळलो आणि डाग बंगल्याच्या दिशेनं मागं फिरणारा एवढ्यात आवाज माझ्या कानावर आला.
1: अरे साबजी, क्या हो गया? आइए कुछ देर ठंडक में हाथ पाव गरम करके लीजिए.
0: म्हाताऱ्या गोपाळचाच आवाज होता. मी थांबलो. थंडीपासून बचाव करण्यासाठी गोपाळनं डोळ्यापर्यंत शाल गुंडाळली होती. सुरुवातीला पाहिलं तेव्हा धुनीच्या ज्वालांमागे त्याचं फक्त डोकं मला दिसत होतं. कसली तरी विचित्र प्रतिमा नजरेसमोर येऊन माझी घाबरगुंडी उडाली होती. त्या छोट्या शेकोटीजवळ जाऊन बसलो. गोपाळच्या चेहऱ्यावर काळानं मारलेल्या उभ्या आडव्या अनेक रेघांचा गुंता होता. समोर चर्र असा आवाज करत जळणाऱ्या शेकोटीकडचा त्याचा देह. रिपीट. त्या छोट्या शेकोटीजवळ जाऊन बसलो. गोपाळच्या चेहऱ्यावर काळानं मारलेल्या उभ्या आडव्या अनेक रेषांचा गुंता होता. समोर चर्र असा आवाज करत जळणाऱ्या शेकोटीपलीकडचा त्याचा देह. त्याची लांब हात, त्या पांढऱ्या झुपकेदार मिशा, अंधाराच्या त्या विशाल कॅनव्हास पेपरवर कुणीतरी कुंचल्यांच्या एका स्पर्शात चितारल्यासारखा गोपाळ वाटत होता. माझ्याबरोबर बोलण्याची कसलीच इच्छा त्याच्या चेहऱ्यावर दिसत नव्हती. या क्षणी त्याला जगातल्या कोणत्याच गोष्टीत रस नव्हता. त्यानं मला हातपाय शेकायला बसवून घेतलं खरं, पण माझ्याकडून काही ऐकण्यातही त्याला रस नसावा. नाहीतर समोरच्या ज्वाळांकडे तो असा गोरठलेल्या नजरेनं पाहत बसला नसता. बोचरी थंडी आणि भयानक शांतता. समोर गोपाळ होता की त्याचं भूत? काहीतरी बोलणं भाग होतं. किती वर्ष झाली इथं काम करायला लागून? मी त्याला बोलतं केलं. गांधीजीचा खून झाला त्या वर्षापासून. एक इरिगेशन इन्स्पेक्टर तलावात बुडून मरत होता, त्याला वाचवला. दुसऱ्या दिवसापासून नोकरीला लावलं त्यानं. त्याच दिवशी संध्याकाळी खूप इच्छा होती, पण तेवढं नशिबात पाहिजे ना. म्हातारा गांधीजीवरच्या प्रेमानं भारला होता.
1: गोपालजी, आपको कुछ पूछना था?
0: मी वेळ वाया जात असल्यासारखा गडबडीत बोललो. वह जो पागल है ना, उसके बारे में जानना था. मतलब क्या हो गया उसको? कहाँ गई है उसकी माँ? क्यों बन गया वह पागल?
1: अरे बाबूजी, उस बेचारी की कहानी सुन के आप क्या करेंगे? वह पागल नहीं है, जमाने ने बना दिया उसको पागल. अब कुछ नहीं रहा बेचारा. कितनी अच्छी थी उसकी माँ. और जिसको आप पागल बोल रहे हो, यह बहुत होनहार लड़का था. क्या था, क्या हो गया? गोपाल जी, मुझे जरूर सुनाइए उसकी कहानी.
0: रिपीट. गोपाल जी, मुझे जरूर सुनाइए उसकी कहानी. मैं बहुत उत्सुक हूं जानने के लिए. क्या किया जाने के उसके साथ क्या हुआ? रिपीट.
1: गोपाल जी, मुझे जरूर सुनाइए उसकी कहानी. मैं बहुत उत्सुक हूं जानने के लिए. क्या किया जमाने ने उसके साथ?
0: थरथरत्या आवाजात गोपालनं ती गोठवणारी कहाणी सांगितली. कानपूरमध्ये मेडिकल कॉलेजात सरोज नावाची एक मुलगी अभ्यास करत होती. मुलगी खानदानी घराण्यातली, गर्भश्रीमंत आणि सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेली. आई वडील अगदी सुशिक्षित आणि त्या काळात वडिलांची बॅरिस्टरी. तिला घरचं सगळं आवडायचं, पण श्रीमंतीचा वीट होता. गांधी आणि नेहरूंच्या विचारानं ती प्रभावित झाली होती. वडील नव्या विचारांचे होते, त्यामुळे मुलींना खूप शिकावं अशी त्यांची इच्छा होती. वडिलांनी वकिलीत खूप पैसा मिळवला, पण चले जावच्या चळवळीत वडिलांनी वकिली सोडली नाही याचा तिला अत्यंत राग आला. वडिलांना परंपरागत ठाकूरकीचा अभिमान, त्यामुळं आपोआपच जात पात आली. सरोज अभ्यासू आणि संवेदनशील असल्यानं तिला सगळ्या गोष्टी तिच्या मैत्रिणीच्या मनानं फार लवकर कळायच्या. गांधीजीच्या खेड्याकडे चला या आज्ञेचा तिच्या मनावर इतका परिणाम झाला की शालेय शिक्षण संपताच तिनं एकदम घर सोडून पळून जाण्याचा निश्चय केला. वडिलांनी तिला स्टेशनवरून पकडून आणलं, बेदम चोप दिला आणि पुन्हा असे न करण्याची धमकी दिली. तिचा तिच्या मनावरती काहीच परिणाम झाला नाही, पण तिच्या काळजीनं सरोजच्या आईची तब्येत एकदम खालावली आणि आईला तिनं मी घरातून पळून जाणार नाही असं वचन दिलं. लोकांची सेवा करायचं व्रत पत्करल्यानं तिनं मेडिकल कॉलेज निवडलं. कॉलेजमध्ये ती एकटीच मुलगी. बॅरिस्टर साहेबांची मुलगी म्हणून सगळे तिच्याकडे अदबीनं पाहायचे, पण तिला ते आवडायचं नाही. वडिलांचा सावलीत वाढण्यासाठी तिचा जन्म झाला नव्हता. आजूबाजूची गरिबी पाहून तिला दुःख व्हायचं आणि त्यावेळी ऐशोआरामात राहणाऱ्या आपल्या वडिलांच्या ऐश्वर्याचा तिला वीट यायचा. कॉलेजमधली बहुसंख्य मुलंही चांगल्या घरातली, म्हणजेच श्रीमंत आईबापाची, पण तिला ह्या सगळ्यांचा उबग वाटायचा. आपण पण यांच्यासारखेच होऊ याची तिला सदैव भीती वाटायची. ती एका बाजूला मेडिकल अभ्यास करत होती, तर दुसऱ्या बाजूला कुणी आपल्या विचारांचा भेटतो का याचा शोध घेत होती. डॉक्टर नरेंद्र कुमार तिला भेटले आणि तो तिच्या जीवनात सगळ्यात मोठा बदल घडविणारा ठरला. प्रॅक्टिकल्स करून ती मेनगेटमधून बाहेर पडत होती, तेवढ्यात डावीकडून आवाज आला, माफ करा, थोडी मदत कराल का? या आवाजात एवढी जादू होती, सौम्यानी तरीही समर्थ. सरोज थांबली. अगदी साध्या वेशातला एक गृहस्थ बाजूलाच बेहोश पडलेल्या एका म्हाताऱ्याला उचलण्याचा प्रयत्न करत होता. सरोजमधली परोपकाराची वृत्ती जागी झाली. तिने पटकन मदतीचा हात पुढे केला. त्या म्हाताऱ्याची काठी, खाली पडलेले पैसे, चिलीम तिनं उचलली आणि त्या गृहस्थाला मदत करीत दोघांनी म्हाताऱ्याला इमर्जन्सी वॉर्डमध्ये आणले. त्या गृहस्थाला पाहताच बाकीचे डॉक्टर्स गोळा झाले, पण तो गृहस्थ स्वतः सगळ्या गोष्टी करू लागला. म्हाताऱ्याची तपासणी, इंजेक्शन, त्याला वॉर्डमध्ये नेणे आणि तो ठीक होईपर्यंत त्याची सेवा. तिला वाटलं तो म्हातारा त्या गृहस्थाचा नक्कीच कुणीतरी नातेवाईक असावा, पण तो सिनियर रेसिडेंट डॉक्टर कुमार आहेत हे तिला जेव्हा कळालं तेव्हा ती सरळ त्यांच्या प्रेमात पडली. काहीतरी जगायला आवश्यक असणारं निमित्त तिला मिळालं. त्याच्याशी तिनं अगदी जाणीवपूर्वक मैत्री वाढवली. जसजसे त्याच्याविषयी तिला अधिकाधिक कळू लागलं तसतसं तिची त्याच्याविषयीची आदर वाढत गेला. डॉक्टर नरेंद्र स्वकष्टाने मोठा झाला होता. आई वडील शेतीकाम करणारे, तेही मुख्यतः दुसऱ्याच्या शेतात काम करत नरेंद्र मोठा झाला. स्थानिक शिक्षकाच्या मदतीनं 8वीनंतर शेजारच्या शहरात गेला. अर्धवेळी नोकरी करत शाळा पूर्ण केली आणि स्वबळावर मेडिकल कॉलेजात प्रवेश मिळविला. तिथेही जिद्दीनं अभ्यास करून गोल्ड मेडल मिळवलं. सरोजनं नरेंद्रबरोबर लग्न करीत असल्याचा निर्णय आई वडिलांना सांगितला तेव्हा त्यांना धक्का बसला. आपली मुलगी वेगळी आहे हे त्यांना माहीत होतं, पण ती खालच्या जातीतल्या मुलाबरोबर लग्न करते ही गोष्ट त्यांच्या मनाला न पटणारी. त्यांनी सर्व उपाय करून पाहिले, नरेंद्रला धमकी दिली, सरोजला समजावून सांगितलं, वडील आपलं ऐकेपर्यंत आपण लग्न करणार नाही हा सरोजचा निश्चय. शेवटी 4 वर्षानंतर वडिलांनी मरण्याआधी लग्नाला संमती दिली. लग्न झाल्यानंतर डॉक्टर नरेंद्रबरोबर त्याच्या खेडेगावात जाऊन जनसेवा करण्याचं स्वप्न प्रत्यक्षात आणायला ती उतावळी झाली होती. लग्न झालं तेव्हा जीवनात सगळ्यात मोठा आनंद म्हणजे सरोजला झाला. ती बुद्धिमान होती, डॉक्टरीन झाली होती आणि त्याहूनही सगळ्या कानपुरात तिच्या इतकी तेजस्वी आणि सुंदर मुलगी शोधूनही सापडणार नसती. लग्नाबाबत बॅरिस्टर साहेबांचे अनेक प्लॅन होते. मोठ्या झगमकाटात लग्न झालं पाहिजे असा त्यांचा निश्चय होता, पण झालं मात्र साध्या पद्धतीनं. सरोजनं डॉक्टर नरेंद्रशी लग्न केलं. आता तिला कुणाचीच पर्वा नव्हती, पण कधीकधी परमेश्वर सुद्धा पक्षपातीपणा करतो. मांडलेला डाव कुणीतरी लाथेनं उधळावत असं झालं. गावी परतायची तयारी सुरू असतानाच भरधाव ट्रक अंगावर जाऊन डॉक्टर नरेंद्र जागीच मरण पावला. सरोजच्या स्वप्नांचा ताजमहालाला अनपेक्षित सुरुंग लागला. धारधार तलवारीनं कुणीतरी आपलेही तुकडे करून टाकावेत असं तिला वाटलं. वाटलं पण ते क्षणभरच. ती पुन्हा सावरली. नरेंद्र गेला म्हणून ती आणि तिचं कार्य थांबणार नव्हतं. नरेंद्र तिच्या पोटात आणखी खून ठेवून गेला होता. तिनं दुःख गुंडाळलं, मन मोठं केलं आणि थोड्याफार सामान्यांशी ती येऊन पोहोचली तिच्या नवऱ्याच्या गावात. रस्त्यावरचे खाचखळगे अनुभवत आणि समोरच्या न संपणाऱ्या रस्त्याकडे पाहत असताना जणू आपण अनभिज्ञ भविष्यात प्रवेश करतोय असं तिला वाटलं. पण नरेंद्रचं मरण कळताच तिला सगळ्या रस्ताच परिचयाचा वाटू लागला. संध्याकाळचे 7 वाजले. गाडीला अचानक ब्रेक लागला. मोडक्या खिडकीतून तिनं पाहिलं. समोर साक्षात तिचं स्वप्न उभं होतं त्या बोर्डाच्या रूपानं. बोर्डावर लिहिलं होतं, गाव धौरा, लोकसंख्या 1700. ती गाडीतून खाली उतरली, समोरच्या अंधार कापत गाडी निघून गेली आणि अचानक अंधाराच्या अजगरानं तिला गिळून टाकलं. आपल्या एकाकीपणाची जाणीव त्या क्षणी तिला तीव्रतेनं झाली. विद्युत लाटा चमकावी तशी नरेंद्रची एकसारखी आठवण येऊ लागली. या पुढचा रस्ता तिला एकट्यानेच चालायचा होता. पहिल्यांदाच तिला हातातल्या बॅगचं ओझं जाणवलं. 50 फुटावर कंदिलाच्या मंद प्रकाशात बिस्किटं, गोळ्या, चहापुडे विकणाऱ्या वाण्याला तिनं नरेंद्रचं घर कुठे असं विचारलं तेव्हा त्या वाण्याची तारांबळ उडाली. त्याने मी येतो दाखवायला म्हणत दुकानाच्या फळ्या बंद केल्या आणि सरोजबरोबर निघाला. नरेंद्रबद्दल गावातल्या प्रत्येकाला केवढा अभिमान होता आणि त्याच्या जाण्यानं सगळ्यांना केवढं दुःख झालं होतं याचा प्रत्यय तिला वाण्याच्या बोलण्यातून आला. नरेंद्रच्या आठवणी काढून त्याच्या डोळ्यात अश्रूची धार लागली. नरेंद्रच्या घराजवळ आला. तिथल्या मातीला नरेंद्रच्या पावलांचा स्पर्श झाला असणार या कल्पनेनंच तिच्या अंगावर रोमांच उभे राहिले. दार उघडण्याचा करकर आवाज. तिने वाण्याला नमस्कार केला, दरवाजा आतून बंद केला आणि इतका वेळ सावरून ठेवलेलं तिचं मन बेभान झालं. सगळे बांध तुटून गेले. एखादा लहान बाळासारखं तिनं हंबरडा फोडला. इतके दिवस मन मारून ती गप्प होती. दुःखाच्या यत्किंचितही मागमूस जगाला दिसता कामा नये असा तिचा अट्टहास होता. आपण रडत आयुष्य काढावं ही कल्पना नरेंद्रला आवडणार नाही या भावनेनं तिनं स्वतःला सावरलं होतं. पण त्या क्षणी या सगळ्या गोष्टी ती विसरून गेली. आपलं आयुष्य तुटलेल्या पतंगासारखं फडफडत चाललं आहे. मागपुढे शेकडो मैल कुणीही नसलेल्या वाळवंटातून आपण एकटे चाललो आहोत अशी एकाकीपणाची जाणीव तिच्यावर ढगासारखी दाटून राहिली. पण अचानक कुणीतरी तिला स्पर्श केला. त्या मंद स्पर्शानं तिच्या अंगावर कळ्या उमलल्या. पिकायला घातलेल्या आंब्याचा सुगंध अचानक जिकडे तिकडे दरळावा तसं तिला वाटलं. तिच्या पोटातलं सोनुलं मंद हालचाल करत होतं. दुसऱ्या दिवशी सूर्यनारायणनं तिला उठवलं. डोळे उघडून तिनं दूरवरच्या शेतापलीकडचे विशाल शिवालय आणि त्याच्या शिखरावर सगळ्या गावातला प्रकाशाची अंघोळ घालणारा लाल भडक सूर्य पाहिला. शिवालय आणि सूर्यदर्शन तिला नव्या जीवनाचा शकून वाटला. तिनं जोमानं आयुष्याची पुनर्बांधणी केली. आपलं जीवन समाजसेवेला वाहिलं. तिच्या डॉक्टरकीची तिला खूप मदत झाली. सकाळपासून रात्रीपर्यंत तिच्याकडे गावातल्या आजारी माणसांची गर्दी व्हायची. तिने गावाला छोटं इस्पितळ व्हावं म्हणून प्रयत्न सुरू केला. मुलांना आईवडिलांनाही शाळेत घालावं म्हणून आग्रह धरू लागली. गावातल्या लोकांचं प्रेम चांगलंच संपादन केलं. फावल्या वेळात तिनं अंगणात बाग फुलवायला सुरुवात केली. विट्यांची छान रांग लावून त्यामध्ये लाल मातीचा भराव टाकला. वेगवेगळ्या प्रकारची रोपं आणून लावली. कामानिमित्त कानपूर लखनौला जाणं झालं तर तिथून नवनवीन झाडं आणायचा शौक तिनं लावून घेतला. 3-4 वर्षात तिनं गावात आमूलाग्र बदल घडवला. शिक्षणाची आणि आरोग्याची जाणीव निर्माण केली. विनोदही आता 3 वर्षाचा झाला. अंगणातली आणि तिच्या आयुष्याची बाग तिला पुन्हा एकदा फुललेली दिसली. कधीकधी ती दुपारी खिडकीतून बागेत दुडूदुडू चालणाऱ्या विनोदकडे पाहायची. त्याचं धारधार नाक, पाणीदार डोळे यात तिला नरेंद्रचं दर्शन व्हायचं. त्या दिवशी विनोदचा 7वा वाढदिवस होता. संध्याकाळी 4-5 सुमारास कानपूरला जायचं, रात्री तिकडेच एका मित्राकडे राहायचं आणि सकाळी परत यायचं असा कार्यक्रम होता. वाढदिवसाला विनोदला कानपूरला न्यायचं सरोजनं मान्य केलं होतं. संध्याकाळी जायला थोडा उशीरच झाला. 5:30-6 सुमारास अचानक जीभ भरधाव जोरात येऊन घरासमोर थांबली. गडबडीनं त्यातून काही माणसं उतरली.

0: नमस्कार. आपण ट्यून केलंय रेडिओ मन भावन 90.8 FM. मी आहे आरजे शुभांगी. आणि श्रोते हो, नागपंचमी. नागपंचमी हा सण आपल्या जवळचाच हो ना. श्रावण महिना सुरू झाला की वेद लागतात नागपंचमीचे. आणि या निमित्तानं आपल्या भारतीय संस्कृतीत नाग म्हणजे फक्त एक सर्प प्रकार नाहीये, तर एक श्रद्धा, सृष्टीचक्र आणि निसर्गाचा समतोल राखण्याचं काम जे आहे त्याचं प्रतीक म्हणजे नाग किंवा साप आपण असं म्हणू शकतो. नागपंचमी हा दिवस आपण सर्पदेवतेच्या पूजनाचा पण त्याबरोबरच पर्यावरण जपण्याचा शपथेचा दिवस मानूया. ओके, तर आज आपल्या भेटीला आलेले आहेत वन्यजीव संरक्षण संस्थेचे सचिव योगेशजी गालफाडे सर, जे सर्पमित्र आहेत आणि गेल्या 15 वर्षांपासून ते सर्पमित्र म्हणून काम करताहेत. तर आज त्यांच्याशी आपण गप्पा करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत सापांविषयी गैरसमज आणि अंधश्रद्धा याविषयी. तेव्हा सुरुवात करूया. सर, तुमचं रेडिओ मनभवनच्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे.
1: धन्यवाद मॅम.
0: सर, मला सर्वप्रथम सांगा ना की तुमचा सर्पमित्र प्रवासाची सुरुवात नेमकी कशी झाली?
1: सर्पमित्र सुरुवात अशी झाली मॅम की आमची एक संस्था आहे, वन्यजीव संरक्षण संस्था, त्यामध्ये आम्ही गेल्या आता 15-17 वर्षापासून काम करतोय. मी जेव्हा लहान होतो म्हणजे 15-17 वर्षापूर्वी जेव्हा मला साप असं मी घाबरत होतो त्यावेळेस माझ्या घरा शेजारी एक साप मारला गेला आणि मग तिथूनच माझ्या साप पकडण्याच्या या प्रवासाला सुरुवात झाली मॅम.
0: बर, म्हणजे त्यावेळेला साप मारला गेला त्यामुळे तुम्हाला ती क्रेज निर्माण झाली असं?
1: हो, एका मुक्या प्राण्याचा जीव आपल्या समोर जातोय आणि आपण हतबल होऊन बघतोय आणि त्याचा जीव आपण वाचवू शकत नाही, हे ह्या वेदना मनाला कुठेतरी लागल्या आणि मग त्याच दिवशी ठरवलं की आपण हा साप, येणारे साप जे आहेत ते वाचवले पाहिजे म्हणून सर्पमित्र या कामाला सुरुवात झाली.
0: बरोबर बरोबर. सर्प म्हटलं किंवा साप म्हटलं की एक भीती, एक दहशत मनात

0: समस्या निर्माण होत असते. तर साप दिसता क्षणी नेमकं काय करायला पाहिजे सर्वसामान्य लोकांनी, त्याबद्दल थोडक्यात सांगा ना.
1: साप दिसता क्षणी मॅम आदरयुक्त भीती असावीच, कारण तो एक प्राणी आहे, त्याचा गुणधर्म आहे चावणे. परंतु प्रत्येक साप हा विषारी असं नाही, कारण पृथ्वी तलावरती 3 जाती विषारी आहेत, त्यामध्ये विषारी, निमविषारी आणि बिनविषारी. परंतु होतं काय, जनमानसामध्ये गैरसमज पसरलाय की साप हा मारलाच गेला पाहिजे कारण तो विषारी असतो आणि तो चावल्यानंतर व्यक्ती दगावतो. परंतु तसं नसतं मॅम, साप हा निसर्गाची जी साखळी आहे त्याच्यातला प्रमुख घटक म्हणून सापाला गणलं जातं आणि म्हणून साप हा वाचणे आणि पर्यावरणाचं रक्षण होणे हे खूप गरजेचं आहे.
0: बरोबर बरोबर. Tune in anywhere. Radio Manbhavan 90.8 FM. Always heart touching. आणि आता नागपंचमीच्या निमित्तानं बरंच अमानुष गोष्टी सापांच्या बाबतीत घडत असतात, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
1: ऍक्च्युली मॅम सापांची जी तस्करी असते ही खूप मोठ्या प्रमाणात होते. मध्य प्रदेश साईड जी आहे तिकडनं बऱ्यापैकी तस्करी होते. परंतु हा सगळा एक अंधश्रद्धेचा भाग आहे, कारण तो जो एक जीव आहे तो निसर्गाची साखळी सांभाळणारा जीव आहे आणि त्याच्यापासून त्याची तस्करी करून हे जे भोंदू लोक असतात हे पैसा कमवण्याचं साधन म्हणून त्याचा वापर केला जातो. परंतु ती निसर्गाची साखळी आहे आणि ते प्रमुख घटक म्हणूनच मानलं जाणार.

0: दिल से सुनो, दिल से सुनाओ, रेडियो 1 भावन 90.8 FM, always had touchy.
1: मला सांगा ना, सर्पमित्र ही भूमिका नेमकी काय असते?
2: ज्या वेळेस एखादा साप एखाद्या भागामध्ये निघतो तिथं बघ्यांची गर्दी खूप जास्त असते आणि तिथं बघ्यांना सल्ला देणारी व्यक्ती असते एखादी की त्याला मारून टाका. म्हणून अशा वेळेस सर्पमित्राची जी भूमिका असते ती अतिमहत्वाची का असते, कारण तो त्यावेळेस त्या तिथल्या जनमानसांचाही जीव वाचवतो आणि त्या सापालाही संरक्षित पकडून तो निसर्गाच्या सानिध्यात त्याला त्या ठिकाणी सोडतो.
1: बरोबर. जनमानसामध्ये पूर्णतः नॉलेज म्हणजे सापाबद्दलचं जे ज्ञान आहे ते पूर्णतः नसतं, म्हणजे लोकांना कळत नाही की हा साप विषारी आहे की बिनविषारी आहे, हे निदान न करताच ते सापाला मारून टाकतात. तर यावर तुमचं मत काय?
2: आमचं मत हेच आहे मॅम की साप मारणं हा त्याच्यावरचा ऑप्शन नाही किंवा त्याच्यावरचा पर्याय नाही. सर्पमित्र आता जवळपास प्रत्येक भागामध्ये आपल्याला उपलब्ध आहेत, त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर्स प्रत्येक मीडिया पार्टनर्सकडे आहेत किंवा शासकीय दप्तरी पण आता सर्पमित्रांचे नंबर दिले गेलेले आहेत. आणि सर्पमित्राची मुख्य भूमिका हीच आहे की तो सर्प त्या ठिकाणी वाचलाच पाहिजे.
1: बरोबर. तर प्रथा परंपरेनुसार नागपंचमीच्या दिवशी बऱ्याच ठिकाणी सापांना दूध पाजण्यात येतं, त्याबद्दल तुमचं मत काय?
2: सर्वात प्रथम तर मॅम तो साप जो आहे त्याचं जे भक्ष्य आहे किंवा त्याचा जो आहार आहे तो फक्त आणि फक्त मांसाहारच आहे आणि दूध प्यायल्याने त्याला निमोनिया होतो आणि पुढील 8 ते 15 दिवसात तो दगावण्याची दाट शक्यता असते. म्हणून तो त्याचं जे मांसाहार असेल तो तेच खाईल, तो दूध पिऊन जीवन जगू शकत नाही. आणि नागपंचमीच्या वेळेस काय पसरवलेल्या ज्या अंधश्रद्धा आहेत मॅम की साप दूध पितो आणि मग आपल्याला आशीर्वाद देतो, तर असं नाहीये मॅम.
1: बरोबर. सर, सर्पमित्र म्हणून तुमच्या एखाद्या आजपर्यंतच्या प्रवासातला एखादा असा अविस्मरणीय किस्सा आहे का, तो आमच्याशी शेअर करा ना.
2: आहे मॅम, आमची टीम होती आणि एक सौखेडा शिवार म्हणून त्या ठिकाणी एक अजगर पडलेला होता. आम्ही जवळपास आमची पूर्ण टीमची टीम त्या ठिकाणी होती, माझे काही जुने मित्र होते त्यामध्ये, ॲलेक्स ब्रेसेडी होते, त्याच्यानंतर सचिन ठाकूर होते, आम्ही खाली स्कायलॅब होता, आम्ही खाली विहिरीमध्ये उतरलेलो होतो. आणि अजगर जातीचा हा शेड्यूल ए मध्ये असलेला तो साप होता भारतीय अजगर असल्यामुळे, तर त्याला पकडायसाठी जेव्हा आम्ही खाली गेलो आणि त्या अजगराने जेव्हा अटॅक केला तर अक्षरशः आम्हाला पाण्यात उड्या माराव्या लागल्या होत्या. आणि आम्ही पाण्यात उड्या मारल्यानंतर सुद्धा परत वर आलो आणि मग परत त्याला वाचवलं आणि आम्ही सुरक्षित त्याला जंगलात रजिस्टर नोंद करून फॉरेस्ट खात्यामध्ये मग त्याला आम्ही संरक्षित स्थळी सोडलं होतं.
1: काय बात आहे, छानच. कधी जीवावर बेतलंय असं काही झालंय का?
2: जीवावर जे सर्पमित्र हा पण एक मनुष्य आहे मॅम आणि त्याची सेफ्टी म्हणजे तो संरक्षित असेल तर पुढच्या गोष्टी शक्य होतात. म्हणून आम्ही काय करतो, आमच्या संस्थेमध्ये जेव्हा एखादा व्यक्ती सदस्य म्हणून नोंदणी करण्यासाठी इच्छुक असतो तेव्हा आम्ही त्याच्याकडून हमीपत्र घेऊन घेतो की साप पकडताना पाहिजे त्या सर्व काळजीपूर्वक गोष्टी आपण हाताळल्या पाहिजे आणि कुठल्याही प्रकारच्या स्टंटबाजीला आमच्याकडे प्रोत्साहन मिळत नाही आणि असं हमीपत्र आम्ही त्याच्याकडून भरून घेतो. म्हणून शक्यतोवर आमच्याकडे ह्या घटना नगण्य आहेत, पण एकदा साप मला स्वतःला चावला होता आणि तो बिनविषारी होता आणि सुरुवात होती माझी तेव्हा मी घाबरलेलो होतो आणि आमचे जे रवींद्र सोनवणे होते त्यांच्यासोबत मी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेलो होतो, पण तो साप बिनविषारी होता.
1: टळलं म्हणजे संकट. तर सर्पदंश झाल्यानंतर नेमकी कुठली काळजी जनसामान्यांनी घेतली पाहिजे त्याबद्दल गाईड करायला?
2: सर्पदंश झाल्यानंतर मॅम ऍक्च्युली प्रथमोपचार केला पाहिजे. प्रथमोपचारामध्ये आवडपट्टी असते, स्वच्छ पाण्याने साबणाने डेटॉलने जी ज्या ठिकाणी सापाने चावा घेतलाय अशा ठिकाणी स्वच्छ धुतलं गेलं पाहिजे आणि जवळ जे शासकीय रुग्णालय आहे अशाच ठिकाणी तुम्हाला पोहोचायचं आहे, कारण कुठल्याही भोंदू बाबाला किंवा कुठल्याही साधू बाबाला जाऊन भेटणे आणि मग त्याच्याकडे आपला वेळ वाया जाणे आणि मग त्याचं जे शरीरात विष पसरण्याचं जे प्रमाण आहे ते वाढून जातं आणि मग आपल्याला एखाद्या वेळेस उशीर होतो आणि मग आपली दगावण्याची शक्यता जास्त असते.
1: लोकांमध्ये सापांविषयी असे कुठले गैरसमज आहेत जे तुम्हाला नेहमी अनुभवायला मिळतात?
2: नागपंचमीच्या वेळेस तर हा एक प्रमुख कारण आहे की साप दूध पितो म्हणून महिला भगिनी त्याची पूजा करतात आणि मग त्याला हळद कुंकू वाहतात आणि त्या हळदी कुंकुवामुळे सुद्धा त्याचे डोळे निकामी होण्याची शक्यता असते, दूध प्यायल्याने त्याला निमोनिया होण्याची शक्यता असते. म्हणून आम्ही सर्व जनतेलाच आवाहन करत असतो संस्थेमार्फत की प्रतिमेचं पूजन करणं हेच आपल्याला अतिमहत्वाचं आहे, कारण जिवंत सापाची पूजा करणं हे त्याच्या तो दगावण्याची शक्यता असते, म्हणून जिवंत सापाची पूजा करू नये.
1: बरोबर. या सर्प जनजागृती बद्दल तुम्ही विविध ठिकाणी जाऊन प्रबोधन सुद्धा करत असाल, त्याबद्दल सांगा ना.
2: मॅम, आमची एक टीम स्पेशल त्याच्यासाठी आहे. आमचे ऋषी राजपूत आहेत, राजेश सोनवणे आहेत, जगदीश बैरागी आहेत, अशोक खामकर आहेत, प्रदीप शेळके आहेत. ही जी आमची टीम आहे ही स्पेशल शून्य सर्प दंश जनजागृती अभियान, म्हणजे आम्ही खेडोपाडे असतील, तांडे असतील, त्याच्यानंतर शाळा असतील, अशा प्रत्येक ठिकाणी जाऊन विद्यार्थ्यांना असतील, तिथल्या ग्रामस्थांना असेल, अशा लोकांना आम्ही त्या ठिकाणी जाऊन संबोधन करतो की साप हा किती महत्त्वाचा आहे आणि त्याच्यापासून तो आपला मित्र कसा आहे आणि त्याच्यापासून आपल्याला नुकसान नाही हे पटवून देण्याचं काम आमच्या त्या टीम मार्फत होत असतं. आणि नागपंचमीच्या दिवशी किमान आम्ही 25 ते 40 शाळेंमध्ये पूर्ण कार्यक्रम आयोजित करत असतो.
1: अरे वा, एक निसर्ग मित्राप्रमाणे तुम्ही तुमचं कार्य चालू असतं सतत. सर, सर्प पकडताना नेमकी कुठली काळजी घेतली गेली पाहिजे त्याबद्दल सांगा ना.
2: सर्प पकडताना मॅम तुमच्या हातात सर्वप्रथम हुक स्टिक हवी असते, त्याच्यानंतर तुमच्या पायात शूज हा कंपल्सरी असला पाहिजे. आणि सर्प मित्रांचा अभ्यास असतो, बघितल्यानंतर त्याला समजतं की हा साप विषारी आहे, बिनविषारी आहे की निमविषारी, मग त्या पद्धतीने त्याला ते हँडल करतात. आणि समजा एखादा विषारी सर्प असेल तर शक्यतोवर त्याला कुठल्याही प्रकारे हात न लावता त्याला बॉटलिंग करण्याचा प्रयत्न करतात किंवा बॅगिंग करण्याचा प्रयत्न करतात. आणि त्यातच जर तो समजा बिनविषारी असेल, समजा दामन जातीचा साप असेल, तर दामन जातीचा साप किमान 10 ते 12 फुटापर्यंत 14 फुटापर्यंत तिची लांबी असते, तिला ते सर्पमित्र सहज हाताळतात आणि त्याला संरक्षित स्थळी सोडतात.
3: तुम्ही ट्यून केलंय रेडिओ मन भवन 90.8 FM RJ शुभांगी सोबत, ऑलवेज हार्ट टचिंग.
1: सर्वात जास्त विषारी समजला जाणारा साप कुठला?
2: सर्वात जास्त विषारी समजला जाणारा साप म्हणजे मण्यार आहे मॅम.
1: बर,
2: हो, तो साप आहे निशाचर. तो त्याची शिकार करण्यासाठी फक्त रात्रीच निघतो आणि त्याचा चावा हा बऱ्या अंशी समजत नाही की आपल्याला साप चावलाय, आणि कालांतराने आपल्याला त्याचं तो लक्षणं जाणवतात आणि मग आपल्याला त्या लक्षणांवरून असं समजतं की आपल्याला साप चावलेला आहे, कारण त्याच्या दंश खुणा सुद्धा खूप कमी दिसतात.
1: मला सांगा ना की मानवी वस्त्यांमध्ये आढळणारे जे साप असतात ते नेमके कुठल्या प्रकारचे असतात आणि किती प्रमाणात ते विषारी असतात?
2: मानवी वस्तीमध्ये आता काय झालंय मॅम, त्यांचं जे जंगल होतं त्याचा ऱ्हास होत चाललेला आहे. आपली मानवी वस्ती जंगलाकडे त्यांचे सिमेंटचे जंगल उभे करते आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मग तो सर्प त्याची वस्तू सोडून आपल्या वस्तीमध्ये तो येण्याचा प्रयत्न करतो आणि मग अशा वेळेस घटना अपघात होत असतात मॅम. आणि साप हा 3 प्रकारचे विषारी आहेत, परंतु लोकांना काहींना माहीत असतं काहींना माहीत नसतं, अशा वेळेस मग तो सापही दगावण्याचे चान्सेस असतात.
1: अगदी खरं आहे. या आतापर्यंतच्या प्रवासामध्ये तुम्हाला काही अडचणी आल्या असतील त्याबद्दल सांगा ना, काही चॅलेंजेस?
2: आमच्या संस्थेमार्फत आम्ही खूप चांगले उपक्रम राबवत असतो मॅम. आम्ही जळगाव जिल्हा आपत्ती व्यवस्थापन जे आहे त्यांच्यामध्ये त्या बॉडीवरती आम्ही रेस्क्यूसाठी पण काम करतो. आमची आपदा मित्र पण आमच्या संस्थेमध्ये काम करतात आणि जळगाव शहरासाठी कलेक्टर ऑफिस असेल किंवा SP ऑफिस असेल यांच्या माध्यमातून जे काही सार्वजनिक कार्यक्रम असतात ज्या ठिकाणी साप निघण्याचे चान्सेस असतात किंवा काही आपत्ती येण्याचे चान्सेस असतात अशा ठिकाणी आम्हाला संपर्क केला जातो आणि आम्ही अग्रेसर असतो आणि आम्ही कुठल्याही गोष्टीला नाही म्हणत नाही. किंवा एखाद्या ठिकाणी पूर परिस्थिती असेल किंवा एखाद्या ठिकाणी कोणी बुडालेलं असेल अशा ठिकाणीही आम्ही मदतीसाठी तत्पर असतो आमच्या संस्थेमार्फत. आणि संस्थेमार्फत आम्ही हे काम करत असताना आम्हाला एक आवड आहे, आमची आमचा एक छंद आहे. आम्ही आमचे दैनंदिन जीवनातले कामही करत असतो आणि एक आवड आणि छंद म्हणून आम्ही त्यामार्फत हे कामही करत असतो.
1: बरोबर. एखाद्या व्यवस्थित साप निघाला आणि नागरिक तुम्हाला बोलवतात साप पकडण्यासाठी, आणि साप पकडल्या गेल्यानंतर नागरिकांच्या प्रतिक्रिया कशा असतात?
2: साप पकडल्या गेल्यानंतर त्यांना आनंदच असतो की तो सापही वाचतोय आणि सर्पमित्रही लवकर आले, त्यांनी त्या सापाचा जीव वाचवला. आणि निश्चितच म्हणजे त्यावेळेस मग नागरिक म्हणतात की थँक्यू तुम्ही आलात आणि तो साप वाचला. मग आम्ही त्यांना त्यावेळेस सांगतो की खरे सर्पमित्र तुम्ही आहात, कारण तुम्ही त्या सापाचा जीव आम्हाला बोलवून वाचवलाय.
1: खरंय खरं, खूप छान कार्य तुमचं आहे. शेवटी जाता जाता आमच्या श्रोत्यांना आणि नवीन पिढीला तुम्ही काय सांगाल?
2: जाता जाता नवीन पिढी म्हणजे आता जी नवीन पिढी आहे तिने खरंच निसर्गासाठी समोर येऊन काम करणं खूप गरजेचं आहे, कारण निसर्ग हाक देतो आहे प्रत्येक माणसाला की मला ये आणि वाचव, कारण खूप जास्त प्रमाणात निसर्गाचा ऱ्हास होतो आहे. म्हणून सामान्य जनता असेल तिचीच ताकद आज खूप जास्त आहे आणि तिने निसर्ग संरक्षणासाठी पुढे यावं असे आमचे आवाहन आहे.
1: बरोबर. आणि आजचे नवयुवक जे या क्षेत्रात येऊ इच्छितात किंवा सर्प मित्र पकडण्याची ज्यांना आवड असते किंवा ते शिकण्याची इच्छा आहे त्यांना तुम्ही काय सांगाल?
2: जे नवयुवक आहेत हा एक एक्साइटमेंटचा पार्ट आहे मॅम की सर्प मित्र म्हणजे एक्साइटमेंट. पण मग यामध्ये काय असतं, अभ्यास करून साप पकडणे खूप गरजेचं आहे. कारण होतं काय मॅम, याच्यामध्ये स्टंट करणारे जे नवयुवक आहेत याच्यात दगावण्याची खूप जास्त शक्यता असते आणि असे बरेच अपघात झालेले आहेत. म्हणून आमच्या संस्थेमध्ये आम्ही आधीच ती नियमावली आखलेली आहे, जो कोणी ज्याला कोणी सहभागी व्हायचं आहे, सदस्य नोंदणी करायची आहे, त्याच्याकडून हमीपत्र भरल्यानंतर ह्या गोष्टींना आळा बसतो.
1: धन्यवाद, खूप छान अशी माहिती सरांनी दिलेली आहे. ज्यांना कुणाला इच्छा असेल, जे श्रोते आज आपल्याला ऐकतायत आणि तुमच्यापैकी जर कुणाला इच्छा असेल तर नक्कीच तुम्ही संपर्क साधू शकता. आमच्याशी कॉन्टॅक्ट केला तरी चालेल किंवा सरांचा नंबर सुद्धा आम्ही आमच्या रेडिओ केंद्रावर नक्कीच शेअर करण्याचा प्रयत्न करूया. योगेशजी, तुमचं कार्य खरोखरच प्रेरणादायी आहे. सर्पांविषयी समाजात भीतीपेक्षा समज वाढवणं हे आपलं सुद्धा कर्तव्य आहे. आपण दिलेल्या माहितीमुळे नक्कीच जनमानसात याचा प्रचार होईल आणि नक्कीच त्यांना समज गैरसमज याविषयी जाणीव होईल. धन्यवाद तुम्ही या ठिकाणी आलात आणि आम्हाला गाईड केलं, त्याबद्दल खूप खूप आभार.
2: थँक्यू मॅम.
3: ट्यून इन एनीवेअर, रेडिओ मन भवन 90.8 FM.

0: नमस्कार शेतकरी बंधूंनो, पशुधन आपल्या या कार्यक्रमामध्ये आपण सर्व श्रोते आणि शेतकरी बंधूंचं स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, आज आपण स्वच्छ दूध उत्पादनाच्या संदर्भामध्ये माहिती घेणार आहोत आणि या स्वच्छ दूध उत्पादनाच्या माहिती संदर्भामध्ये डॉक्टर डी एल रामटेके, कार्यक्रम सहाय्यक पशुविज्ञान कृषी विज्ञान केंद्र करडा, हे आपल्याला माहिती देण्यासाठी आलेले आहेत. तर शेतकरी बंधूंनो, आपण जाणताच की आपला जो देश आहे तो दूध उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकावर आहे. परदेशी बाजारपेठ काबीज करणं याच्यासाठी आता आपल्याला आवश्यक झालेलं आहे, परंतु शुद्ध दूध निर्मिती जी आहे ती यासाठी फार अत्यावश्यक आहे. तर याची मूलतत्व काय आहेत, नेमकं स्वच्छ दूध म्हणजे काय आहे, या संदर्भात आपण डॉक्टर रामटेके साहेबांकडून जाणून घेणार आहोत. तर मी स्वरानंदच्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्या वतीनं डॉक्टर रामटेके साहेबांचं स्वागत करतो. नमस्कार डॉक्टर साहेब.
1: नमस्कार डवरे साहेब.
0: तर डॉक्टर साहेब, सर्वप्रथम आमच्या श्रोतेबंधूंना तुम्ही असं सांगा की जसं दुधाची आपण कल्पना करतो की दूध हे पूर्ण अन्न समजलं जातं, पण स्वच्छ दूध उत्पादन हे जे म्हणतो आपण ते नेमकं काय आहे, म्हणजे स्वच्छ दूध म्हणजे नेमकं काय?
1: स्वच्छ दूध म्हणजे निरोगी दुधाळू जनावरांचे स्वच्छ वातावरणात सूक्ष्म जीवाणूचा संसर्ग होऊ न देता काढलेले दूध, अशा दुधाची प्रत कमी करणाऱ्या जीवाणूचे प्रमाण अत्यल्प असावे जेणेकरून ते जास्त काळ टिकेल. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास, शास्त्रीय पद्धतीने दूध निर्मिती न केल्यास दुधाची प्रत निकृष्ट होऊन ते जास्त काळ टिकवता येत नाही. तसेच दुधाच्या घटकावर होणाऱ्या रासायनिक क्रियांनी निर्माण होणाऱ्या आम्लतेमुळे दूध नासल्या जाऊन आर्थिक नुकसान.
0: दूध उत्पादन करत असताना त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा जीवाणूंचा, हानिकारक जीवाणूचा प्रादुर्भाव व्हायला नको आणि ते स्वच्छ आणि ज्याला अमृत म्हणतो या खऱ्या अर्थाने ते अमृत लोकांपर्यंत जाण्याकरता हे सगळं आपण टाळून जे दूध आहे ते गेलं पाहिजे, हे त्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे. तर मग आता ही जे आपण म्हणतो की स्वच्छ दूध वगैरे जे आहे, तर ही दूध हाताळणीची काही तत्व आहेत का, आणि असतील तर ती कोणती, ती आम्हाला सांगा.
1: होय डवरे साहेब, यामध्ये दूध निर्मिती व दूध हाताळणी वेळी दुधाला होणारा सूक्ष्म जीवाणूचा संसर्ग टाळणे, एक दुधातील जीवाणूच्या वाढीस आळा घालणे. स्वच्छ दूध उत्पादन तर केले जातेच, तदनंतर दुधाला कमी तापमानावर म्हणजे 4 अंश सेल्सिअस या तापमानापेक्षाही कमी साठवले जाऊन त्याची हाताळणी व वाहतूक देखील त्याच तापमानावर केली जाते. आपल्या देशात मात्र या बाबीवर जास्त लक्ष दिले जात नाही.
0: तर बरोबर आहे, आपण जसं सांगितलं की जीवाणूंचा प्रादुर्भाव त्याच्यामध्ये होणार नाही याची काळजी करणं गरजेचं आहे आणि एका विशिष्ट तापमानावर ते आपण तापवलं पाहिजे. तर त्या सगळ्या बाबी आपल्या देशामध्ये तेवढ्या पाळल्या जात नाही,
1: पाळल्या जात नाही.
0: म्हणून आपल्याकडे जे दूध इतक्या मोठ्या प्रमाणात होतं तर ते बऱ्याच वेळा स्वच्छ दूध आपल्याला मिळत नाही. तर मग आता हे जे आहेत की अस्वच्छ दूध उत्पादनासाठी कोणते घटक जबाबदार आहेत त्याच्यावर थोडा प्रकाश टाका.
1: अस्वच्छ दुधात जनावरे, दोहन करण्याची अस्वच्छता, दूध दोहन प्रक्रिया आणि सभोवतालचे वातावरण, यामध्ये अस्वच्छ दूध जनावरे यामध्ये आपल्याला करावं लागेल. स्वच्छ व आजारी जनावरे, निरोगी व्यक्तीला संसर्गजन्य रोग होण्याची शक्यता असते. अस्वस्थ स्तन व जनावरे, दोहन करण्यापूर्वी जनावरांची कास व स्तन पाण्याने स्वच्छ धुवून जंतुविरहित करावीत, त्यामुळे जनावरांच्या कातडीला चिकटलेले शेण, केस, गाडी कचरा, धूळ इत्यादीतून जीवाणूचा दुधात होणारा प्रवेश रोखला जातो.
0: डॉक्टर साहेब, आता असं मला असं सांगा की हे जे जनावर जे तुम्ही म्हटलं की अस्वच्छ जर असेल किंवा दोहन करणारा जो दूध काढतो तो जर स्वतः अस्वच्छ असेल तर याच्यामुळे दूध कसं काय अस्वच्छ होतं त्याच्यावर थोडा प्रकाश टाका. की विशेषतः आता आपण असं म्हणतो की दूध काढणाऱ्याची अस्वच्छता ही सुद्धा त्या दुधाच्या अस्वच्छतेसाठी कारणीभूत आहे का?
1: हो, तर निरोगी नसलेल्या व्यक्तीच्या शिंकण्याने व खोकल्याने जीवाणूचा प्रवेश होतो. अस्वच्छ हात, कपडे हे देखील जीवाणूच्या संसर्गात कारणीभूत ठरतात.
0: बरं बरं.
1: दूध दोन करणाऱ्या व्यक्तीचा वाईट सवयी, जसे म्हणजे तंबाखू खाणे, बिडी, सिगरेट पिणे, नाक साफ न करणे इत्यादी गोष्टी ह्या अवलंबून असतात.
0: बरं, आता मला असं सांगा डॉक्टर साहेब की हे जे दूध दोहन प्रक्रिया आहे आणि वातावरण जे आहे आजूबाजूचं, याचाही बऱ्याच वेळा दुधाच्या अस्वच्छतेवर परिणाम होतो का? म्हणजे आता कसं होतं की बाजूचं वातावरण जर अस्वच्छ असेल तर एक सर्वसाधारण आपण असा समज असतो की त्याच्यामध्ये अस्वच्छ होतं दूध होऊ शकतं, किंवा दोहन प्रक्रिया जी आहे ती एका विशिष्ट पद्धतीनं जर आपण दोहन केलं तर त्याच्यामध्ये असं काही शास्त्रीय याच्यामध्ये प्रकाश टाकता येईल का आपल्याला, किंवा दोहन प्रक्रिया आणि सभोवतालच्या वातावरणाचा दुधावर जो अस्वच्छतेवर काही परिणाम होतो का?
1: होतो. तर यामध्ये अपूर्ण दोहन, आचडातील शिल्लक दूध हे जीवाणूच्या वाढीसाठी कारणीभूत ठरते.
0: बरं बरं.
1: चुकीची दोहन पद्धत, चुकीच्या दोन पद्धतीमुळे थनाला इजा होऊन थन निकामी होतात.
0: बरं.
1: दूध काढण्याची व साठवण्याची भांडी अस्वच्छ व जंतुविरहित न केलेल्या भांड्याद्वारे जीवाणूचा प्रवेश दुधात होतो.
0: बरं बरं.
1: याचबरोबर सभोवलचं जे वातावरण आहे, जनावरचा गोठा, त्यातील वातावरण अस्वच्छ व कोंदड जागी असलेला गोठा जीवाणूचा संसर्ग दुधास होण्यास कारणीभूत ठरतो. त्यासाठी गोठा हवेशीर व मोकळ्या जागेत असावा. दुधाची हातळणी यामध्ये म्हणजे कच्चे दूध एकत्र करणे, थंड करणे, वाहतूक, वितरण, दूध एकत्रीकरण, साठवण, वाहतूक, वितरण ह्या दूध हातळणी प्रक्रिया असून या विविध प्रकारचे आहेत.
0: म्हणजे माझं असं म्हणणं असं आहे डॉक्टर साहेब की आता ही जी दुधाची हाताळणी हा जो तुम्ही विषय घेतला, तर दुधाची हाताळणी करताना काही विशिष्ट गोष्टीवर लक्ष आपल्याला केंद्रित करावं लागतं का? त्या गोष्टी कोणत्या आहेत ते जर आम्हाला आमच्या दुधाबद्दलना सांगितलं तर ते अधिक फायदेशीर ठरेल.
1: तर यामध्ये आहेत दुधाचे संकलन, दूध थंड करणे, दुधाची वाहतूक, दूध प्रक्रिया, दुधाचे वितरण.
0: बरं बरं बरं बरं. तर ह्या ज्या आहेत ह्या बाबी हाताळताना आपण लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. आता डॉक्टर साहेब आपण ह्या ज्या बाबी इतक्या पाहिल्या तर याच्यामध्ये आपल्याला स्वच्छ जे दूध उत्पादन आहे त्याच्यासाठी काही आपल्याला टिप्स देता येतील का की बुवा स्वच्छ दूध उत्पादन आपल्याला जे करणं आपण आज आवश्यक आहे आणि ह्या सर्व बाबी ज्या पाहिल्या आपण याच्यामध्ये संक्षिप्त सार म्हणून आपल्याला काही टिप्स आपल्याला सांगता येतील का?
1: हो,
0: ज्याच्यामुळे दूध स्वच्छ निर्माण होईल.
1: हो सांगता येईल ना. यामध्ये जनावरांची स्वच्छता, दूध दोहकाची स्वच्छता,
0: बरोबर
1: दोहन थळाची स्वच्छता, भांड्याची किंवा साधनाची स्वच्छता, दूध दोहन करताना स्वच्छतेबाबत घ्यावीची काळजी,
0: बरोबर
1: वातावरणाची स्वच्छता,
0: बरोबर आहे.
1: तसंही आपला देश कृषी उत्पादनात प्रथम क्रमांकावर असून परदेशी बाजारपेठ काबीज करणे आवश्यक झाले आहे.
0: बरोबर.
1: शुद्ध दुधाची निर्मिती करणे आवश्यक आहे. असे केल्यास स्वावलंबन व आर्थिक विकास आणि आरोग्य निर्मितीसाठी काळपर्तृत्व निवांत गरज आहे.
0: बरं बरं बरं. अतिशय चांगली माहिती डॉक्टर साहेब आपण दिली. शेतकरी बंधूंनो आपण पाहतोय की बघ दूध हे पूर्ण अन्न आपण ज्याला म्हणतो आणि त्याला अमृताची सुद्धा उपमा दिली जाते. परंतु जर आपलं दूध स्वच्छ नसेल तर हेच अमृत शक्य आहे की आपल्याला ते विष म्हणून कधी कधी स्वीकारण्याचं काम पडू शकते. जर आपण दूध उत्पादनाच्या संदर्भामध्ये उत्पादकता वाढीसाठी प्रयत्न करतो तर स्वच्छ उत्पादनासाठी सुद्धा आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. तर शेतकरी बंधूंनो आपण जी चर्चा करतो डॉक्टर साहेब की जे दूध स्वच्छ दूध उत्पादनासाठी आपण बोलतो आहोत, तर हे जे दूध स्वच्छ उत्पादन करण्याकरता जनावरांचा जो गोठा असतो त्या गोठ्यामध्ये पण काही विशेषतः आपल्याला काळजी घ्यावी लागते का? की गोठ्यामधून सुद्धा बऱ्याच वेळा दूध अस्वच्छ होण्यासाठी आपल्याला कारणीभूत असतं का? तर हे गोठ्याचा काय संबंध स्वच्छ दूध उत्पादनासाठी आहे त्याच्यावर थोडा प्रकाश टाका.
1: यामध्ये मला एक सांगावं वाटते की जनावरांचे गोठे नेहमी स्वच्छ ठेवावेत, नियमित शेणपाणी करून झाडून साफ ठेवावेत.
0: बरं.
1: विशेष करून दूध काढण्यापूर्वी गोठ्यातील शेण, मलमूत्र व काडी कचरा काढून साफ करावे.
0: बरं.
1: गोठ्यामध्ये डास, गोचिड, माशा यांचा उपद्रव होऊ नये म्हणून जनावरे चारण्यास सोडल्यानंतर गोठा साफ करून त्यात फिनाइल मिश्रित पाणी शिंपडावे. मॅलेथियनचे 0.1% द्रावणांची फवारणी अधूनमधून करावी.
0: बरोबर.
1: ही फवारणी सकाळचीच घ्यावी म्हणजे दिवसभर उग्रवास निघून जातो.
0: बरोबर.
1: व मगच जनावरे बांधावीत.
0: बरं.
1: गोठ्याच्या भिंती पक्क्या असल्यास त्याचा वर्षातून 1-2 वेळेस चुना लावावा.
0: बरं.
1: गोठा व आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा.
0: बरं.
1: गोठ्यात नेहमी खेळती हवा असावी म्हणजे दुर्गंधी राहत नाही.
0: असं असं.
1: हा. सांडपाण्याच्या नाल्या नियमित उपसून घ्याव्यात, त्यामध्ये फवारणी घ्यावी. दूध काढताना व दूध काढण्यापूर्वी 1-2 तास अगोदर कुट्टी, भुसा, मुळघास इत्यादी गोठ्यात आणू नयेत. नसता हवेत त्याचे कण दुधात पडतात व दूध घाण दिसेल.
0: बरोबर आहे. बरोबर. म्हणजे हे किती मोठा याच्यामध्ये गोठ्याचा आणि स्वच्छ दूध उत्पादनाचा फरक आहे की त्याच्यामध्ये असणारे विविध ज्या स्वच्छतेच्या बाबी आहेत त्याच्यामध्ये असणारे कीटक असो किंवा त्याच्यामध्ये घाण असो, तर हे सगळं आपल्याला त्याच्यामध्ये स्वच्छता
1: कारणीभूत होऊ शकते
0: आणि शिफारसी रसायने तुम्ही जी सांगितली योग्य वेळी आणि मार्गदर्शनाखाली वापरली तर गोठ्या जर स्वच्छ असेल तरच दूध आपलं
1: चांगलं.
0: तर डॉक्टर साहेब जसं गोठ्याचं आपलं दूध स्वच्छ दूध उत्पादनाशी संबंध आहे तसं ही जी दूध ज्या भांड्यात आपण काढतो तर ही दूध काढण्याची जी भांडी आहेत याचा स्वच्छ दूध उत्पादनाशी कसा संबंध येतो आणि आपण कोणत्या काळजीच्या संदर्भात घ्यायला पाहिजे विशेषतः भांड्याच्या संदर्भामध्ये?
1: बरोबर. तर यामध्ये बरेच लोक दूध काढण्यापूर्वी बकेट किंवा मोठ्या तोंडाच्या गुंड्या वापरतात किंवा किंवा पत्र्याचे तयार केलेले डब्बे वापरतात.
0: बरं.
1: दूध साठवून संकलन केंद्रावर नेण्यासाठी तर सर्रास टिनाच्या पत्र्याचे डबे वापरतात. या डब्याच्या तळाच्या व उभ्या जोडामध्ये असंख्य घाण असते. पूर्वीच्या दिवसाच्या दुधास अंश वाढलेला बसलेला असतो. अशा ठिकाणी जीवाणूची वाढ भरमसाठ होते.
0: बरोबर.
1: मोठ्या तोंडाच्या भांड्यात बाहेरून कचरा घाण शिरण्यात जास्त वाव असतो. लहान तोंडाच्या भांड्यात बाहेरून कचरा घाण शिरण्यात जास्त वाव नसतो. त्यासाठी लहान तोंडाची जर्मन किंवा स्टेनलेसची भांडी दूध काढण्यासाठी व साठवण्यासाठी व वाहतुकीसाठी वापरावी.
0: म्हणजे आपण असं म्हणतो की लहान तोंडाची, मोठ्या तोंडापेक्षा लहान तोंडाची. बरोबर.
1: तर ही भांडी धुण्यासाठी सोपी असतात. भांडी धुण्यासाठी नेहमी स्वच्छ पाणी वापरावे. सोड्याचा वापर करावा. भांडी गरम व थंड पाण्याने धुवून उघडी ठेवून उन्हात वाढवावी.
0: बरोबर.
1: नंतरच ती वापरावी.
0: असं असं असं. तर मग आता आपण तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या, पण किती याचा महत्व की जसं आपण मोठ्या तोंडाची जर भांडी ठेवली तर बऱ्याच वेळा तिथे जीवाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो आणि पूर्वीच्या दुधाचे अंश तिथे राहिले तर तिथे मोठ्या प्रमाणामध्ये जीवाणूंचा प्रादुर्भाव, हानिकारक जीवाणूचा प्रादुर्भाव. बरोबर आहे. जसं आता या भांड्याचा स्वच्छ उत्पादनाशी संबंध आहे तसा पाणी पुरवठा आणि जनावराला जे खाद्य देतो आपण याचाही स्वच्छ दूध उत्पादनाशी संबंध आहे का? आणि आहे तर कशा पद्धतीने आपण त्या गोष्टी पाळल्या पाहिजे?
1: यामध्ये काय होते की या व्यवसायामध्ये जनावरांना पिण्यासाठी, जनावरांना धुण्यासाठी, गोटे धुण्यासाठी, भांडे धुण्यासाठी भरपूर पाणी लागते.
0: बरोबर.
1: पिण्यासाठी जे पाणी आपण वापरतो ते शुद्ध व ताजे व भरपूर असावे.
0: बर.
1: साचलेली डबकी, घाणेरडी तळी, उपसा नसलेल्या विहिरीचे पाणी वापरू नये. यासाठी नदी, स्वच्छ तलाव, हापसा, चांगल्या विहिरीचे गोड पाणी वापरावे.
0: बर बर बर.
1: पिण्याच्या पाण्याचा हौद व त्याचा परिसर स्वच्छ व शक्यतो कोरडा ठेवा. हौदास अधूनमधून चुना लावा. हौदाजवळ चिखल व घाण होऊ नये. त्याचप्रमाणे जनावरांचे खाद्य दर्जेदार व पौष्टिक खुराक द्यावा.
0: बर बर.
1: तो समतोल असावा.
0: असं असं.
1: बुरशी आलेली कुजलेली वैरण वापरू नये. दूध काढण्यापूर्वी व काढताना कोबीचे पाने, कांदे, लसूण याची पाने, मूळ घास ही इत्यादी उग्र वास येणारी खाद्य जनावरांना देऊ नये.
0: बरोबर.
1: नसता दुधात या पदार्थाचा वास लागून प्रत खराब होते.
0: अतिशय चांगली माहिती आपण दिली. आपण असं म्हणून राहिला की जर आपण त्याच्यामध्ये शुद्ध पाणी, जसं तू म्हटलं की जसं आपल्याला पाणी शुद्ध हवं आहे तसं आपण दुधाळ जनावरांना सुद्धा जे स्वच्छ पाण्याचा जर पुरवठा केला तर त्याच्यामध्ये पाण्याचा अंश दुधामध्ये असतो तर त्या पाण्याचा पण परिणाम स्वच्छ दूध उत्पादनावर होतो. दुसरी बाब आपण अतिशय चांगली सांगितली की खाद्य जे आहे विशिष्ट उग्र वास असणारे जे आहे, लसण आहे, कांदा आहे, तर कधी कधी आपल्याला बऱ्याच वेळा असं जाणवतं की दुधाला वास येतो तर तो या खाद्यामुळे आपल्याला जाणवतो. तर ह्या जर आपण काळजी घेतली तर दूध हे स्वच्छ
1: होऊ शकतं.
0: तर डॉक्टर साहेब आता असं सांगा की बघ साठवणूक ही दुधाची आपल्याला
1: आवश्यक आहे.
0: आता या साठवणुकीमध्ये सुद्धा दुधात दूध जे आहे अस्वच्छ होऊ शकते का? आणि मग ही साठवणूक आपल्याला कशा पद्धतीने करायला पाहिजे की ज्याच्यामुळे दूध हे स्वच्छ राहणं गरजेचं आहे हे आपण जर गृहीत धरलं तर मग साठवणूक कशा पद्धतीची असावी आपली?
1: दुधाची साठवणूक जसं आपण दूध काढणे झाल्याबरोबर दूध पांढऱ्या व पातळ स्वच्छ कापडातून गाळून घ्यावे. मोठ्या भांड्यात साठवून झाकून ठेवावे म्हणजे त्यात झुरळ, माश्या, काळी कचरा पडणार नाही. दूध थंड ठिकाणी ठेवावे म्हणजे दुधाचे तापमान वाढणार नाही.
0: बरोबर.
1: नसता दुधाचे तापमान वाढून दुधात जे काही जीवाणू असतील त्याची वाढ होण्यास मदत होते व जीवाणू दुधातील शर्करेवर क्रिया करतात व दूध आंबट होते.
0: बरोबर.
1: असे दूध तापवले असता फुटते किंवा नासते.
0: बरोबर. म्हणून आपल्याला साठवणूक जी आहे ती फार आवश्यक आहे, व्यवस्थित करणं आवश्यक आहे. अतिशय चांगली माहिती आपण दिली. पण डॉक्टर साहेब याच्यामध्ये आपल्याला सारांश रूपाने काही सांगता येईल का की याच्यामध्ये एक दोनच फक्त बाबी अशा की जर तुम्ही स्वच्छ दूध करायचं असेल उत्पादन तर याच्यासाठी एक दोन गोष्टी काही सांगते?
1: तर यामध्ये आपल्याला असं करता येईल की निरोगी जनावर असावे, गोठा स्वच्छ ठेवावा.
0: बरोबर आहे. आणि जनावर
1: दिवसभर सूर्यप्रकाश
0: सुद्धा आपल्याला
1: सूर्यप्रकाश व्यवस्थित असायला पाहिजे, हवा खेळती असायला पाहिजे, पाणी पाजा शुद्ध आणि ताजे.
0: तर ह्या सगळ्या बाबी डॉक्टर साहेब आपण ज्या सांगितल्या ह्या जर आपण पाळल्या तर नक्कीच आपलं दुधाचं उत्पादन जे आपलं चांगलं आहे ते स्वच्छ दूध उत्पादनामध्ये त्याच्यामध्ये होईल. तर ही जी माहिती आपल्याला डॉक्टर साहेबांनी या ठिकाणी सांगितली अतिशय चांगल्या प्रकारची माहिती ज्याच्यामुळे आपण स्वच्छ दूध उत्पादनाच्या संदर्भामध्ये फायदा घेऊ शकतो याबद्दल मी स्वरांच्या वतीनं आणि आपणाच्या वतीनं पुन्हा एकदा डॉक्टर साहेबांचे आभार मानतो. नमस्कार.